0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्याम।

सुमधुरा।

मध्यम लहरी 249° एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवर देखील उपलब्ध आहोत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 3 श्रावण शके 1948 अर्थात 25 जुलै 2026. सकाळचे 5:55 आणि 42 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोतेहो, सुप्रभात.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:05 आषाढी एकादशी पंढरपूर महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: पहले मैच में 7 विकेट से जीत दर्ज की थी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे स्मिता वाहिनी। सकाळची 6:05 होत आहे। ऐकूया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित कार्यक्रम। आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत।
2: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम।
2: श्रोतेहो नमस्कार। आज आषाढी एकादशी। एकादशी ही वैष्णव वारकऱ्यांची महापर्वणीच आहे। वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला नेमधर्म मानलं जातं। आषाढ शुद्ध एकादशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत पवित्र दिवस। भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि नामस्मरणाचं एक महान पर्व म्हणजे आषाढी एकादशी। वारकरी संप्रदायातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत। ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल या जयघोषानं अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे। जातीपाती, श्रीमंती, गरिबी, भाषा आणि प्रांत यांच्या सगळ्या सीमा ओलांडत भक्तीच्या एकाच धाग्यात सर्वजण गुंफले आहेत।
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
5: बँक ऑफ महाराष्ट्र,
6: भारत सरकारचा उपक्रम।
2: आज पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार, खासदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके, सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते। या महापूजेचा हा आहे अंश।

0: పండుగ. श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
1: ओम महालक्ष्मी कृष्णपती धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम भीमकेशी कृष्णपती धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात. मंत्र पुष्पम समर्पयामि नमः करोमि काले वर्षद पर्यन्त पृथ्वी सशजालिनी देशो वयो ब्रह्म सर्वे जगन्नाथ सर्वे सन्तुलिनाम सर्वे वरा सर्वे सन्तुलिनाम अवतार.

यावर्षी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्यासोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली, पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन

0: तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातून येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे, आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो. दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही. तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही. हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
4: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडची डागडोजी झालेली आहेत. पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वारी पण अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही 1 महिन्यामध्ये 2 पूल कम्प्लीट केलेली आहेत. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असं 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसत.
1: संत चोखोबा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे. संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं. यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी.
5: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे. त्याचबरोबर गामा पथक आहे, माऊली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून

0: त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो. त्या पासेसवरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पासवरती एक युनिक QR कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल. पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केलं जाईल ते QR कोड, आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडलं जाईल. पालख्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या. या वारीची तयारी 2 महिन्या अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
2: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला माती समान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
5: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही, त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्यानं घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकर मार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षाचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25-28 लाख इतकी असते आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्राशेट दर्शनरांगेमध्ये देण्यात जाणारे फिरते शौचालय आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटा गाड्या, 7-8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं, चक्कर मारणं एवढंच काही सोपं होत नाही, त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10-11 भाड्याने घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंत कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
1: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
6: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आज

आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस, आजचा दिवस कसा आहे, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी, सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो, काय करावी साधने फळ अवघेची येणे, त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सह कुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ, माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी, तमाम जनतेसाठी, देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे. आणि आपली सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे, त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, भासू देणार नाही. आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत. आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. पण याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
0: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
3: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभा केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या,

0: आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, आयसीयू बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
4: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया का पाहिजे. अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या. पुंडलिक रायाला वर दिलाय, धन्य पुंडलिका बहुबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं, जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पाही पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही, काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिध्यान. भगवंताला फक्त बुक्का आणि तुळस आवडते. आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेरघर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
3: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त, संयम, सेवा, सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त, सामूहिक भोजन, परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
5: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे, तर ज्ञान, ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो. आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे. आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे, तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे, त्या परब्रह्म म्हणजे साने गुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि ह्याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय, याबद्दल खूप आनंद आहे.
3: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून

0: संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
1: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला भेटायला आले, नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इजबाईकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात, आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली, तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावं. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं, मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाई म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरी त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अद्यापर्यंत माझी पिढी 17 वी पर्यंत चालू आणि पुढे चालणार आहे.
0: ही वारी केवळ यात्रा नाही, ती आहे संयमाची, शिस्तीची, सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत, सुखदुःख वाटून घेत, नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा, करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी, हीच संतांची शिकवण. हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
0: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या वालवडकर, ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुतकर, संकलन अभिराम सराफ, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
5: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:35 झाली आहेत.
6: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 आणि 55 सेकंद झालेत.

0: आरती अंकलीकर टीकेकर यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया घेवडा लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश नामदार यांचं आहे.
1: श्रावण महिन्यात जूनमध्ये पेरलेल्या घेवड्याचा हंगाम सुरू होतो, म्हणून या घेवड्याचं नाव श्रावण घेवडा असं पडलेलं आहे. ही शेंगवर्गीय भाजी आहे. कोवळ्या शेंगांचे तुकडे करून भाजी चिंब केली जाते. अगर दाणे भरल्यानंतर दाणे काढून उसळ किंवा भाजी केली जाते. घरगुती आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो. तसंच बेकरी उत्पादनं जसं की पाव, बटर, ब्रेड हे देखील यापासून बनवलं जातं. याला बिन राजमा असंही म्हटलं जातं. प्रथिनांचं प्रमाण यामध्ये 22% इतकं आहे. रंगानुसार याचे प्रकार पडतात. काळा, पांढरा, तपकिरी, पांढरा, लाल आणि वाघ्या घेवडा असे त्याचे प्रकार आहेत. अगदी कमी पावसावर खरीपात याची पेरणी सलग पद्धतीनं अगर खरीप भुईमूग, ज्वारी, बाजरी, तूर या पिकात मोगण म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. खरीपात सगळ्यात अगदी लवकर हातात पडणारं पीक म्हणजेच घेवडा. त्यामुळं हे पीक आपल्याला चांगलं उत्पादन देखील देतं. श्रावण घेवड्याचं पीक फक्त 45 ते 90 दिवसात तयार होतं. अगदी कमी पाण्यावर, कमी पावसावर हे पीक येतं. मध्यम हलक्या जमिनीत येतं. द्विदल वर्गातलं पीक असल्यामुळं हवेतल्या नत्राचं स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता देखील वाढवण्यास यामुळे मदत होते. व्यवस्थापन देखील अगदी सोपं आहे. कमीत कमी खर्चात आणि अल्प मुदतीत असल्यानं दुबार अगर बहुपीक पद्धतीला देखील ते उपयुक्त ठरतं. मध्यम प्रतीच्या जमिनीत अगर भारी प्रतीच्या जमिनीत श्रावण घेवड्याचं पीक चांगलं येतं. जूनमधला चांगला पाऊस झाल्यानंतर याची साधारणतः 30x15 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. पेरणीपूर्वी

0: कानाला थायरमची प्रक्रिया करावी, त्यानंतर ट्रायकोड्रमाची प्रक्रिया करावी आणि मग रायझोबियम जीवाणू संवर्धन चोळून पेरणी करावी. पेरणीसाठी साधारणत एकरी 25 ते 30 किलो बियाणं लागतं. अधिक उत्पादन देणाऱ्या याच्या काही जाती आहेत, या जातींचा आपण वापर करावा. यामध्ये कंटेंडर ही लांब शेंगेची दाणे मोठे असून व्हायरस भुरी रोगाला प्रतिकारक असून उत्पादन चांगलं मिळतं. पुसा पार्वती या जातीच्या शेंगा आकर्षक असून उत्पादन भरपूर येतं. अर्का कोमल ही जात फक्त 40 दिवसात तयार होते. या जातीला स्वाद आहे. फुले रेखा हा वाण राहुरी विद्यापीठाचा असून गुणवत्तेचा वाण म्हणून अतिशय चांगला आहे. याशिवाय वाघ्या घेवडा ही देखील जात अतिशय चांगली असून याला दर देखील चांगला मिळतो. मंडळी, हे पीक तणविरहित ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. पावसाळ्यात पावसानं ताण दिल्यास आपल्याला परत पाणी द्यावं लागतं. खरीप पिकात 8 ते 10 दिवसांनी पाणी देणं अपेक्षित आहे. या पिकावर व्हायरस आणि मर या दोन रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोगग्रस्त झाडं ही उपटून टाकावीत, पिकांची फेरपालट करावी. मावा, तुडतुडे आणि पाणी खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होत असतो. शिवाय खोडमाशीचा देखील प्रादुर्भाव या पिकावर आपल्याला आढळून येतो. यांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या औषधांची शिफारशीनुसार फवारणी करावी. पेरणी केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात ओल्या शेंगा तोडायला येतात. कोवळ्या दाण्याच्या शेंगा तोडून विक्रीसाठी पाठवाव्यात. साधारणतः 4 ते 5 तुडे मिळतात. एकरी 40 ते 60 क्विंटल हिरव्या शेंगांचं उत्पादन मिळतं. तर जून झाल्यानंतर काढणी करून वाढलेल्या राजमाचे 8 ते 12 क्विंटल उत्पादन मिळतं आणि याला भाव देखील चांगला मिळतो. अतिशय नगण्य खर्चात चांगलं उत्पादन मिळवून देणारं पीक म्हणजे श्रावण घेवडा. म्हणून शेतकऱ्याने याची जरूर लागवड करावी.
1: घेवडा लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. कृषी वार्ताहर कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. आता ऐकूया आजचा हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज असा आहे, आज कोकण भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच पुणे सातारा घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा तर राज्यात इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे, तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इनविट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इनविट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जी गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हस्बंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते, आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा

0: रन करतो. आयव्हीएफ प्रोसिजर नाही किंवा इक्सी प्रोसिजर नाही. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात. आणि जेव्हा डे 3 और डे 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: आयव्हीएफची अवेअरनेस पण काही वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षांमध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जिओग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळे सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, पीसीओडीचे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधून अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: आयव्हीएफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:05 ऐकूया पर्यावरणविषयक कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आजपासून आपण धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांचं संवर्धन आपल्याला कशाप्रकारे करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडे सह्याद्री संकल्प सोसायटीचे विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार.
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
1: सुरुवातीला धनेश या पक्ष्याविषयी आम्हाला माहिती द्या.
2: धनेश हा पक्षी जगतातला एक अत्यंत देखणा असा पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या फेब्रुवारीमध्ये आपण याला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून हा पक्षी घोषित झालाय. धनेश पक्ष्याचा संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 प्रजाती मिळतात. त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश म्हणजे ग्रेट हॉर्नबिल तर ही सगळ्यात मोठी प्रजात आहे. त्यानंतर मलबारी धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश ज्याला म्हणतो आपण, ककणेर ज्याला म्हणतो, ही दुसरी प्रजात आहे. मलबारी राखी धनेश ही तिसरी प्रजात आहे. आणि भारतीय राखी धनेश ही सगळ्यात छोटी चौथी प्रजात आहे. तर या 4 प्रजातींपैकी जे मलबारी धनेश या नावाने जे ओळखले जाणारे पक्षी आहेत तर हे मलबार रिजन म्हणजे जो आपला जो सह्याद्रीचा भाग आहे तर ह्याच्यासाठी प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक आहेत. तो भाग सोडून दुसरीकडे कुठेही थोडक्यात मिळत नाही. ग्रेट हॉर्नबिल हा सुद्धा वेस्टर्न घाट्स आणि अरुणाचल प्रदेश किंवा तो जो भाग आहे त्या भागातच फक्त आपल्याला बघायला मिळतो. या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची जी विणीची पद्धत आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडाच्या ढोलीमध्ये

0: त्यांचे विणीचा हंगाम जो आहे तो जातो, आणि जेव्हा नर आणि मादी ही ढोली निश्चित करतात त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. मादी ढोलीच्या आत जाऊन तिची विष्ठा आणि वेगवेगळ्या फळांचा गर हे वापरून ती ढोलीचं दार जे आहे ते लिंपून घेते आणि फक्त एक छोटीशी फट त्याच्यामध्ये ठेवते जिथून नर तिला बाहेरनं वेगवेगळी फळं असतील किंवा जो काही आहार आहे त्यांचा तर तो भरवू शकतो. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या काळासाठी ती मादी त्या झाडाच्या ढोलीत बंदिवान असते. यानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येतं आणि त्या काळात मग थोडेसे हे पक्षी मांसाहाराकडेही वळतात, वेगवेगळ्या पक्षी असतील किंवा त्यांची अंडी असतील किंवा साप वगैरे असे सरपटणारे प्राणी असतील तर हे सगळं यांच्या आहारात समावेश केला जातो.
1: या पक्ष्यांचं निसर्गातलं नेमकं महत्व काय सांगाल?
0: धनेशांना आपण सह्याद्रीच्या जंगलाचे निर्माते असं म्हणतो. त्यांना काही लोक हे सह्याद्रीचे शेतकरी अशी पण पदवी देतात आणि याचं मुख्य कारण त्यांचं बीज प्रसारणाची क्षमता. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं असतील ती हे धनेश पक्षी मोठ्या प्रमाणावर खातात आणि त्यांच्या विष्ठेतनं जेव्हा या बिया ठिकठिकाणी पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ती पण खूप वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या बिया त्यांच्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रसार दूरदूरवर होतो. आणि आपल्याकडे आता आपण जी जंगलं बघतोय किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या देवराया बघतोय जिथे मोठी मोठी झाडं आहेत या सगळ्या जंगलाचे निर्माते हे धनेश पक्षीच आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून ज्या बिया लाखो बिया हजारो लाखो बिया ज्या दूरदूरवर पसरल्या आहेत त्याच्यामुळेच ही जंगलं निर्माण झालेली आहेत.
1: बरोबर. म्हणजे जंगल संवर्धनाचं मुख्य काम हे पक्षी करताना दिसतात का?
0: नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुन्हा प्रसारण 2:10 श्रोत्या जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून 7:20 आपण ऐकणार आहात एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:25 आज सकाळी 7:40 SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून. चिंतन हळाचं चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात. 8:55 लखलख चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 9:10 सांगली विशेष कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 सकाळी 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. त्यानंतर नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. आज ऐका भाग 245. त्यानंतर काही बालगीत. चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सकाळी 11:00. आज या कार्यक्रमात मल्हार रागावर आधारित काही चित्रपट गीत. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

आणि अथ योगानुशासनम, सहभागय प्रणोती पिसे यांचा आज भाग चौथा. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 1:45. 1:55 आपण ऐकणार आहात ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:15 दुपारचा समाचार. 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात कानडा विठ्ठलू, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण.

सायंकाळी प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, लोकसंगीताच्या कार्यक्रमात संध्याकाळी 6:05 रमेश नाखवा आणि सहकार्यांनी गायलेली काही लोकगीत, 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत, शेतकरी बांधवांसाठीच्या या कार्यक्रमात आज शेती यांत्रिकीकरणाचं महत्व आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अजय देशपांडे यांची महेशी नामदार यांनी घेतलेली मुलाखत, 1 गाणे ताजेतवाने पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 8:15, 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका आणि रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आज दिनांक 25 जुलै 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार: हजारो विचार डोक्यात ठेवून तुम्ही कधीच यशस्वी होत नाही, तर एक चांगला विचार डोक्यात ठेवून सातत्यानं पाठपुरावा केला तर तो आपलं जीवन बदलून टाकतो. सुविचार आपण ऐकलात.
1: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
2: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
2: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
1: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
3: काका, काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
4: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठेवू?
3: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड, सगळं दर्जेदार निवडक मिळत.
4: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आयापीठ, जिरं, मिरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्या कडे जातो.
3: कुठं?
4: दांडेकर आणि कंपनी.
3: हा,
5: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

0: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता. त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता. मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोतेहो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: सकाळचे 7:07 होत आहेत, ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

एक जगी त्राता आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस श्रद्धेचा कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.

0: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी। पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन। आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना। आता सविस्तर बातम्या। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली। त्यांच्या समवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे। तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले।
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना

0: कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
0: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावट येण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 5,50,580 हेक्टर क्षेत्रापैकी 4,10,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालयं स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपरफुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक

0: काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन एनडीआरएफ अग्निशमन दल स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 244 नागरिकांची सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे. गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदुरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणी साठा वाढला आहे. खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणी ताजे तवाने.

अनघा डोंसे यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विनय राजवाडे यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रम

0: आत्मामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढी मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो.
0: बर.
1: कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं. की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा.
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं. कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात. पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला. किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
0: निश्चितच. कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो. आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही.
0: वा.
1: पण पावला पावलावर

0: आता दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू? म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजून, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय. की कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांग सखे मिळाल्या,

0: आहे आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण शब्द कठीण मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार
1: अगदी तिने सांग सखे मिळाल्या
2: तिने सांग सखी

0: वा, एक वेगळ्या जगात तपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती निहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेओ, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: मध्यमवारी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स OTT वरही उपलब्ध आहोत. सकाळचे 7:38 आणि 45 सेकंद झालेत.
2: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11

0: 10 वाजता, त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोते हो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: बाय, कोण शिवल्यागत का बंद हाय? बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा बी आणि माधव मिशनला फास्टॅग.
2: वय, दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: काका काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
4: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठेवू?
2: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड, सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
4: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आयापीठ,
2: हो,
4: जिरम, मिरी, सुंठपूड.
2: हो,
4: मग दांडेकरांच्याकडे जातो.
2: कुठं?
4: दांडेकर आणि कंपनी.
5: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
6: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाए। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या।
2: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा।
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास, पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम,
2: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा।
1: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100। सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा।
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
4: श्रोतेहो, SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत।
5: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मतदार विषयक प्रक्रिया चालू आहे। अर्थात ह्याविषयीच आपण आज माहिती घेण्यासाठी भेटतो आहोत आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना। घोष साहेब नमस्कार, या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत।
6: धन्यवाद
5: सर। विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे नेमकं काय?
6: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे। वारंवार होणारा स्थलांतरमुळे मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी होणे आणि मृत मतदारांची नावे यादीतून न वगळली जाणे या कारणामुळे निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। कोणतेही पात्र नागरिक यादीतून सुटू नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीला समावेश होऊ नये हे सुनिश्चित करणे हा यादी यामागील उद्देश आहे।
5: सर, यासाठी जे अर्ज आहेत, गणना अर्ज, तर ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जाणार आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
6: याच्यामध्ये बूथ स्तरावरील अधिकारी, ज्याला मी BLO म्हणतो, ते प्रत्येक घराला भेटी देतील आणि विद्यमान मतदारांना पूर्वमुद्रित गणना अर्जाच्या 2 प्रती वितरित करतील आणि त्यांचे अर्ज भरण्यासाठी त्याला मार्गदर्शनही करतील। मतदान गणना अर्ज मध्ये संबंधित तपशील भरतील आणि भरलेले अर्ज बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून पुढील भेटी दरम्यान गोळा केले जातील। बूथ स्तरावरील अधिकारी अर्ज गोळा करतील, गणना अर्जाची 1 प्रत स्वतःकडे ठेवतील आणि गणना अर्जाच्या 2 प्रतीवर पोहोच पावती देतील जी मतदार स्वतःकडे ठेवू शकतात। मतदार ऑनलाईन पद्धतीने गणना अर्ज भरून सादर करू शकतात। याच्यासाठी तरतूद ECIच्या https://voters.eci.gov.in या वेबसाईटवर देण्यात

0: आलेली आहे. मतदारांना SIR 2002 त्यांची तपशील शोधता यावा यासाठी एक ऑनलाईन शोध सुविधा उपलब्ध सुद्धा करून देण्यात आलेली आहे. आवश्यक असल्यास बूथ स्तरावरील अधिकारी नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी घोषणापत्र सोबत फॉर्म 6 देखील देतील. बूथ स्तरावरील अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरी किमान 3 भेटी देतील.
1: सर, एखाद्या जर मतदाराला हा अर्ज मिळालाच नाही तर त्यानं काय करणं अपेक्षित आहे?
0: जर एखाद्या मतदाराला अर्ज मिळाले नाही तर मतदार बूथ स्तरावरील अधिकारी म्हणजे BLO यांच्याशी संपर्क साधून त्यांचे संपर्क क्रमांक ऑनलाईन पद्धतीने https://voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन ते जे ऑनलाईन पद्धती आहे त्याला अवलंबून करून BLO सोबत कॉल बुक करा या पर्यायाद्वारे आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
1: अर्ज मिळालाय पण तो भरता येत नाही तर अशा परिस्थितीत मतदारांनी काय करायचं?
0: गणना अर्जाचे वाटप करत असताना बूथ स्तरावरील अधिकारी मतदाराला अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शनही करतील. त्यानंतरही मतदारांना गणना अर्ज भरता येत नसल्यास बूथ स्तरावरील अधिकारी मतदारांच्या घरी पुढील भेटी दरम्यान अर्ज पूर्ण करण्यासाठी मदत करतील.
1: सर, SIR 2002 ची यादी प्रमाणभूत मानण्यात आलेली आहे पण या यादीमध्ये एखाद्या मतदाराचं नाव आधीपासूनच आहे का नाही हे कसं तपासता येणार आहे?
0: मतदार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून पोर्टलच्या शोध सुविधेमध्ये उपलब्ध असलेल्या नावाने शोधा किंवा EPIC क्रमांकाने शोधा या पर्यायाचा वापर करून तपशील मिळू शकतात. या साईटवर विभागनिहाय मतदार यादीचा डेटा PDF स्वरूपातील देखील उपलब्ध आहे आणि ज्या मतदारांना त्यांचे मतदान केंद्र माहिती आहे ते PDF मध्ये देखील त्यांचे नाव शोधू शकतात. SIR 2002 मतदार यादीची छापील प्रत बूथ लेवल ऑफिसरकडे देखील उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला तुमचे नाव शोधण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात.
1: सर, एखादा मतदार असा असेल की त्याने 2024 लोकसभेचं मतदान केलेलं आहे पण 2002 मतदार यादीत त्याचं नाव नाहीये तर अशा वेळेला काय करायचं?
0: जर एखादा मतदारांचे नाव SIR 2002 मतदार यादीतील आढळले नाही तर यांचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांनी त्यावेळी नोंदणी केली नसेल. अशा परिस्थितीत ते त्यांच्या आई वडिलांच्या आजोबा आजीच्या मतदान तपशील मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तो तपशील गणना अर्जातील संबंधित रकान्यात भरावा. मतदार बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांची मदत घेऊन योग्य तपशील ओळखपत्रास जोडण्यासाठी सहाय्य करेल.
1: सर, मतदार यादीत नाव आहे, आत्ताचा गणना अर्ज देखील भरलेला आहे पण मी आता त्या जुन्या पत्त्यावर राहत नाहीये असा जर एखादा मतदार असेल तर त्यांना नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
0: 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर पत्त्याचा बदल करता येईल. मतदान पत्ता अद्ययावत करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे फॉर्म 8 भरून अर्ज करू शकतात. या अर्जावर दावे आणि हक्काची कालावधी म्हणजे 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रक्रिया केली जाईल. हे बदल अंतिम यादीत समाविष्ट देखील केली जाईल.
1: BLO एकूण 3 भेट देणार असं आपल्या बोलण्यात आलं पण या भेटी दरम्यान जर त्यांना संबंधित मतदार मिळालेच नाहीत तर अशा वेळेला काय करता येईल?
0: जर मतदार स्वतः गणना अर्जात तपशील भरण्यासाठी उपलब्ध नसेल तर कुटुंबातील कोणतीही प्रौढ सदस्य मतदारांच्या वतीने गणना अर्ज भरून त्यावर सही करू शकते आणि तो सादर करू शकतो.
1: फॉर्म मध्ये जर समजा नंतर लक्षात आले की आपल्याला जरा दुरुस्ती करायची राहिलेली आहे तर मग अशा वेळेला काय करता येईल?
0: नवीन अर्ज मिळवण्याची कोणतीही तरतूद नाही. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यापूर्वी काही दुरुस्त्या असल्यास त्या गणना अर्जात करण्यात आणि दुरुस्त केलेली माहिती स्पष्टपणे व अचूकपणे लिहिली आहे याची खात्री मतदारांना करावा लागेल.
1: हा अर्ज सादर करताना आधार क्रमांक किंवा फोटो या संदर्भात काही सूचना आहेत?
0: मूळ तर आधार क्रमांक देणे हा अनिवार्य नाही. गणना फॉर्म मध्ये आधार क्रमांक देणे ऐच्छिक विषय आहे आणि मतदारांनी तो देण्याची इच्छा असल्यासच फॉर्म मध्ये आधार क्रमांक भरावा.
1: वितरण केल्यानंतर BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसरनी नंतर तो कलेक्ट करताना नेमकं काय त्यांना सूचना आपल्याकडून देण्यात आलेल्या आहेत?
0: अलीकडची छायाचित्रांची एक प्रत गणना अर्जा त्यासाठी दिलेल्या जागेवर चिटकवण्याची पण सुविधा उपलब्ध आहे.
1: वयाची जर 18 पूर्ण झाले असतील आणि त्यांना जर आता नाव नोंदवायचं असेल तर त्यांच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे?
0: 18 पूर्ण केलेल्या नवीन मतदाराने बूथ लेवल ऑफिसर कडून कोरे अर्ज फॉर्म 6 आणि नोंदणीसाठी घोषणापत्र अर्ज भरून घ्यावा. या अर्जावर संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत 5/8/2026 ते 4/9/2026 या कालावधीत दावे आणि हक्काची नोंदविण्याच्या प्रक्रियेअंतर्गत प्रक्रिया केली जाईल आणि त्यांचा समावेश अंतिम मतदार यादीत दर्शविले जाईल.
1: या वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरच्या आसपास जर एखादा तरुण 18 होणार असेल तर त्याचा समावेशासाठी त्यांना आता अर्ज त्याला करता येईल का?
0: मतदार यादीत समावेश करण्यासाठी जे मतदार 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18

0: पूर्ण करतील ते घरोघरी जाऊन केलेल्या मतदार पडताळणी दरम्यान बूथ लेवल ऑफिसर कडून मिळालेला घोषणापत्र सोबत फॉर्म 6 देखील सादर करू शकतात. त्यांच्या अर्जावर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत प्रक्रिया केली जाईल आणि पात्र आढळल्यास त्यांची नाव अंतिम यादीत समाविष्ट देखील केली जाईल.
1: हा अर्ज भरताना किंवा आणखीन काही मतदार असा माझा 2002 समजा तपशील एखाद्याला बघायचा आहे तर ह्यात अडचणी आल्या तर काय करता येईल?
0: प्रत्येक घराला भेट देणाऱ्या बूथ लेवल ऑफिसर अर्ज भरण्यासाठी आणि मतदारांचे तपशील शोधण्यासाठी मार्गदर्शन करतील. बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक घराला 3 भेट देतील. तसेच उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर BLO सोबत कॉल बुक करा या सुविधाचा वापर करून सुद्धा सगळ्या समस्यांच्या समाधान मतदार करू शकतात.
1: सर याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो की ऑनलाईन अर्ज जे भरायचे सांगितलेलं आहे किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील तर त्याची जी प्रक्रिया आहे त्याविषयी काय सांगाल?
0: मतदारांच्या सोयीसाठी आपल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन मतदार यादी भरण्याची जी सुविधा आहे मतदार त्याच्यामध्ये आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा EPIC नंबर वापरून पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि आपली नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाकून स्वतःची ओळख पटवू शकतात. लॉग इन केल्यानंतर ते मतदार यादी भरा म्हणजे फिल एन्युमरेशन फॉर्म या शीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या पर्याय निवडू शकतात. ही सुविधा त्या सर्व मतदारांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे नाव मतदार यादीतील नावाशी जुळतात. यशस्वी लॉग इन झाल्यावर मतदारांनी वेब पेजवर दर्शविलेला आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. अचूक तपशील सादर केल्यानंतर प्रणाली मतदाराला ई स्वाक्षरी पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल. त्यानंतर प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठविला जाईल आणि तो OTP प्रविष्ट केल्यावर अर्ज यशस्वीरित्या अपलोड होईल. ज्या सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक नोंदवले आहे आणि ज्यांची नावे मतदार यादी व आधार नोंदणी या दोन्हीमध्ये जुळतात त्यांना या सोयीस्कर ऑनलाईन सुविधेची लाभ घेण्याची विनंती आहे.
1: सर 2002 मध्ये स्वतःचं नाव नाही आहे पण आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं असू शकतं तर ते एखाद्या मतदाराला कसं शोधता येईल?
0: SIR 2002 मधील आई वडिलांच्या आजोबाच्या किंवा आजींच्या तपशील महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मतदारांच्या तपशील किंवा मागील SIR मतदार यादी या पर्यायाचा वापर करून शोध घेऊ शकतो.
1: एखादा मतदार किंवा त्याचं सगळंच कुटुंब समजा बाहेरगावी आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये अगदी 29 जुलै पर्यंत पण त्यांना त्यांचा हा गणना अर्ज भरायचा आहे तर काय करता येईल?
0: त्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे पर्याय ते जे आहे वापरू शकतात आणि हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या सुविधेमुळे मतदारांना त्यांची निवासस्थानी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही ते प्रक्रिया पूर्ण करता येते.
1: सर बूथ लेवल अधिकाऱ्यांकडून गणना अर्जाचं वितरण झालेलं आहे पण त्यांना तो अर्ज त्या कुटुंबाकडून समजा परतच मिळाला नाही तर अशा परिस्थितीत निवडणूक आयोग काय करतो?
0: हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. मतदारांनी गणना अर्ज भरून घेणे आणि संबंधित बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे परत करणे हा वंदनकारक आहे. त्याला हा परत करण्याची विनंती आम्ही करीत आहोत. ज्या मतदारांची गणना अर्ज परत केली जाणार नाही त्यांच्या बाबतीत बूथ स्तरावरील अधिकारी जवळपासच्या मतदारांकडून चौकशी करून अनुपस्थित मृत्यू स्थलांतरीन व दुबार नोंदणी ज्याला आम्ही ASDD म्हणतो या नोंदणीच्या याच्यासारखं कारण निश्चित करतील आणि त्याची नोंद करतील.
1: घोष सर या निमित्तानं या विशेष जी सखोल पुनरीक्षण मोहीम आहे त्या संदर्भात आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना आपण काय आवाहन कराल?
0: माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक BLO जे आमचे आहे घरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. माझे सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि BLO आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे ते यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म BLO द्यायला ते विसरू नका कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म BLO जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल. कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या SIR कडून त्यांचे नाव वगळले जाणार नाही या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी BLO भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित BLO प्रत्यर्पित करावी जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
1: श्रोतो SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. घोषसाहेब, SIR अर्थात मतदार पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून आपण आकाशवाणीसाठी वेळ उपलब्ध करून दिलात, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो. नमस्कार,
0: धन्यवाद.
2: SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. आता ऐकूया गाणी मनातली.

रवींद्र साठे यांनी गायलेली अनिल कांबळे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आनंद मोडक यांचं होतं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

0: imposing tougher paper leak penalties, leads the Statesman. 47 officials sacked in major neat paper leak purge. Legal action likely, notice, notes the Tribune. Bill to grant Vande Mataram equal legal protection as national anthem introduced in Rajya Sabha, says the Statesman. The Indian Express in its editorial piece, Shine On Dick Parry, writes that the brilliantly crafted saxophone lines by Dick Parry, who passed away at 83 this week, were rarely the first thing one noticed in a Pink Floyd song. But imagine the song stripped off his saxophone and the incompleteness will reveal what he brought to them. In his aching solo on Shine On You Crazy Diamond, written in memory of Syd Barrett, one can feel the instrument channeling the collective grief of the band. Vishwanathan Anand becomes PDA interim president, reports a pioneer. Jurgen Klopp named new Germany football coach, informs Hindustan Times. And finally, spectacular cultural mix gives Commonwealth Games a fresh start, writes the Asian Age. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Government approves anti-paper leaks draft bill for stricter punishment. Legislation likely to be introduced in Parliament next week. Prime Minister Narendra Modi thanks youngsters for the suggestions to his video on proposed reforms against paper leaks issue, says relations will continue with more bonding. Government and CJP to hold third round of talks today. President Draupadi Murmu conferred Doctor Honoris Causa in Romania for a distinguished public service. New Delhi strongly condemns attack on commercial vessel in the Black Sea, claiming life of an Indian seafarer. Heavy rainfall expected in parts of Gujarat, Konkan, Goa and Odisha. And in the Commonwealth Games, Jhandu Kumar clinches bronze medal for India in the men's heavyweight para powerlifting. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडू कुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू

आहेत. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सीजेपीच्या मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. सीजेपीनं तीन प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये

0: माद्रीदच्या पश्चिमेकडे लागलेल्या तीन वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामियाचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमरात्री 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्स OTTवरही उपलब्ध आहोत. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खराब प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.

सासू सुनेचं नातं विळ्या भोपळ्यासारखं असतं असं पुरातन काळापासून समजण्यात येतं. त्याचं कारणही तसंच आहे. निरनिराळ्या लोकांचे अनुभव, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, वाचनातून आणि कीर्तन प्रवचनातून ऐकलेल्या कथा आणि नाटक सिनेमातून दाखवलेले प्रसंग, या सर्वातून सासू सुनेचं नातं विळ्या भोपळ्यासारखं हा समज दृढ होत जातो. अपवाद वगळता बहुतेक सासवा त्यांच्या सुनांचा छळ करतात, त्यांना त्रास देतात, त्यांना टोमणे मारतात, त्यांची उणीदुणी काढतात आणि आपल्या मुलाचे म्हणजे त्या सुनेच्या पतीचे खोटं नाटं सांगून कान फुंकतात असा प्रकार दिसून येतो. सुनांना त्रास देणं किंवा त्यांचा छळ करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असा काही सासवांचा गैरसमज झालेला असतो. अशा गोष्टी आपण केल्या नाहीत आणि सुनेला धाकात ठेवलं नाही तर मुलगा बायकोच्या मुठीत जाईल आणि आपण वाऱ्यावर पडू असा भयगंड काही सासवांच्या मनात असतो. त्यामुळेच या सासवासुनांच्या बाबतीत अनिष्ट गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात. पूर्वीच्या काळी लहान वयात मुलींचे लग्न होत आणि त्यांचे नवरे बहुतांशी वडिलांवर अवलंबून असत. अशा परिस्थितीमध्ये सर्व काही सहन करण्यापलीकडे सुनांना आणि त्यांच्या नवऱ्यांना अन्य पर्याय नव्हता. परंतु आता काळ बदललेला आहे. मुलींची लग्न मोठ्या वयात होतात आणि त्यांचे नवरे सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहिलेले असतात. शिवाय हल्लीच्या लग्न झालेल्या मुली स्वतः नोकरी व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या तर असतातच, शिवाय घरातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यास त्यांचा फार मोठा हातभार लागतो. अशा परिस्थितीमध्ये पूर्वीसारखा सुनांचा सासवांकडून छळ होणं शक्य नाही. परिस्थिती बदलली त्याप्रमाणे समस्यांचं स्वरूपही बदललेलं आहे. या सर्व समस्यांचा आढावा या ठिकाणी घेणं शक्य नाही आणि आवश्यकही नाही, कारण त्या सर्व श्रुत आहेत. मुख्य समस्या असते ती ही की मी सासू हा सुपेरियर कॉम्प्लेक्स म्हणजे श्रेष्ठपणाचा गंड असतो, तर हम भी कुछ कम नाही असा अहंकार सुनेच्या ठिकाणी असतो. या सर्व प्रकारातून सासू सुना एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. अशा गंभीर परिस्थितीमध्ये पिता आणि पुत्र कळत किंवा नकळत ओढले जातात. परिणामी घरातील स्वास्थ्य बिघडतं, शांती निघून जाते, ताणतणाव वाढतच जातो आणि सरतेशेवटी त्याची परिणिती विभक्त कुटुंबात होते. विभक्त कुटुंब झाल्यानं प्रश्न सुटत तर नाहीतच, उलट ते अधिकच चिघळत जातात. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. या सर्व प्रकारचे अनिष्ट परिणाम घडतात त्याचं प्रमुख कारण एकच असतं आणि ते म्हणजे शहाणपणाचा अभाव. हे होय, म्हणूनच जीवनविद्या सांगते जर तुमच्याकडे शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला तर नाहीच पण ब्रह्मदेवाच्या बापाला म्हणजे विष्णूलाही नाही. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान या पाच गोष्टी शहाणपणाचं दर्शन घडवतात. सुसंस्कृतपणाचं दर्शनही या पाच गोष्टीतून घडतं. या पाच तत्वांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना होय. परंतु खेदाची गोष्ट अशी की अशा प्रकारची परमेश्वरी उपासना करण्याऐवजी बहुतेक लोक कर्मकांड करण्याचा मार्ग धरतात आणि सरतेशेवटी पस्तावतात. तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, उपासतापास, यज्ञयाग, जपजाप्य, अभिषेक, एकादशन्या, सत्यनारायणाची पूजा असे प्रकार करून जीवनातील प्रश्न सुटत नसतात. अशा प्रकारचे प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्षात आग लागलेली आहे रामेश्वरला आणि बंब धावतात सोमेश्वरला असा प्रकार असतो. आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया. याआधी म्हटल्याप्रमाणे सासू सुनांचे संबंध बिघडतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे घरात भांडणाचा स्फोट होणं, नवरा बायकोचा घटस्फोट,

0: मोठ होणं किंवा विभक्त कुटुंब होणं अशा सर्व अनिष्ट प्रकारात होतो. या सर्व रोगांवर शहाणपण हाच रामबाण उपाय होय. या शहाणपणाचं स्वरूप पाहण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया. शहाणपणाचं पहिलं तत्व म्हणजे समता हे होय. सासू सून, पिता पुत्र, पती पत्नी आणि सून सासरा ही सर्व नाती कुटुंब संस्थेचे घटक आहेत. संसारी जीवन सुखी यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठीच ही सर्व नाती निर्माण झालेली असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे अशा प्रकारची सर्व नाती म्हणजे एक उत्कृष्ट व्यवस्था आहे. या संदर्भात जीवनविद्या सांगते, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर, तर मानवी पद्धतशीर व्यवस्था म्हणजे उपासना होय. म्हणून कुटुंब संस्था ही एक सुंदर व्यवस्था असून या व्यवस्थेची जोपासना करण्यात परमेश्वराची उपासना आहे. कुटुंबातील सर्व माणसात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतात. ही कुटुंब संस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी आणि घरातील सर्वांना सुख शांती आणि आराम मिळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. खरं तर घरात सुख नांदण्यासाठी कुटुंबातील सर्वांची सारखीच गरज असते या धारणेनं कुटुंबातील माणसांनी एकमेकांकडे पाहणं म्हणजे समता होय. शहाणपणाचं दुसरं तत्व म्हणजे सभ्यता. कुटुंबातील माणसांनी सभ्यता हे तत्व जोपासणं अत्यंत महत्वाचं आहे. सभ्यता याचा अर्थ कुटुंबातील माणसांनी एकमेकांचा मान ठेवणं, सन्मान करणं, आदर करणं हे होय. शहाणपणाचं तिसरं तत्व म्हणजे सामंजस्य. साध्या भाषेत आपण याला समजूतदारपणा असं म्हणतो. कुटुंबातील सर्व माणसांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. मी कोणाचंही ऐकून घेणार नाही, मी म्हणतो तेच खरं, हा माणसाचा आविर्भाव सर्व सुखाचा अभाव करण्यासाठी कारणीभूत ठरतो. आपण आपल्या बाजूनं कुठल्याही प्रश्नाचा किंवा गोष्टीचा विचार करतो तिथंच माणसाचं चुकत असतं. आपण जर दुसऱ्याच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं, कसा विचार केला असता हे लक्षात घेऊन जो वागतो तो सामंजस्य या महान तत्वाची जोपासना करतो आणि या तत्वाची जोपासना केल्याशिवाय जीवन सुखी होणं कदापि शक्य नाही. शहाणपणाचं चौथं तत्व म्हणजे सहिष्णुता. सहिष्णुता याला साध्या भाषेत सहनशक्ती असं आपण म्हणतो. सहनशक्ती हा सर्वात मोठा गुण असून तीच परमेश्वराची भक्ती आहे असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. कुटुंबात तंटे बखेडे, हणामाऱ्या, बोलाचाली, कोर्ट कचेऱ्या वगैरे सर्व अनिष्ट गोष्टी घडतात त्याचं प्रमुख कारण म्हणजे सहनशक्तीचा अभाव. ज्या घरातील माणसांमध्ये सहनशक्तीचा अभाव असतो तिथं दुःखाचा सुकाळ होतो. त्याच्या उलट त्यांच्यात सहनशक्ती हा गुण असेल तर त्या घरामध्ये सुखाचा सुकाळ होईल. सहन करणारी माणसं लहान नसून महान असतात हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. शहाणपणाचं पाचवं तत्व म्हणजे समाधान हे होय. भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये योगी कुणाला म्हणतात ते फार उत्कृष्टपणे आणि थोडक्यात सांगितलेलं आहे. संतुष्ट सततम योगी असं भगवान सांगतात. अर्थ उघड आहे, तोच योगी जो नित्य संतुष्ट असतो. संतुष्ट असणं म्हणजे महत्वाकांक्षा नसणं असं नव्हे. संतुष्ट असणं आणि महत्वाकांक्षी असणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. महत्वाकांक्षी असूनही संतुष्ट राहता येतं. थोडक्यात सासू सुना नोकऱ्या करणाऱ्या असोत किंवा नसोत, घरामध्ये सुख शांती समाधान आनंद यश समृद्धी नांदण्यासाठी त्यांच्यामध्ये शहाणपण असणं आवश्यक आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, शहाणपण हाच नारायण, तोच सत्यनारायण. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण

सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते आता ऐकूया लखलख चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला चल लवकर या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि सुदेश भोसले गात आहेत. प्रवीण दवणे यांचं गीत संगीतबद्ध केलंय अनिल मोहिले यांनी.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

0: धोधो पावसातील वन डे मॅच चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं जन्मेजय आणि स्वप्नील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राजेश सावंत यांचं होतं.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: लखलख चुंदरी कार्यक्रमात शेवटी ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत. संगीत आनंद मोडक यांचं आहे आणि चित्रपट एक होता विदूषक.

0: एक होता विदूषक चित्रपटासाठी देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया सांगली विशेष.
1: श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील कच्ची जैन भवन इथं हिरवळ फाउंडेशन यांच्या वतीनं बाग आणि निसर्ग विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती सांगतायत हिरवळ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष बीना जोशी.
2: यावर्षी दिनांक 11 आणि 12 जुलै रोजी कच्ची भवन येथे आम्ही भारतीय सण आणि पर्यावरण या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विषयावर पर्यावरण जनजागृतीपर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख कमला हर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी कमला हर्डीकर यांनी भारतीय संस्कृती, सण आणि पर्यावरण यांचे अतूट नाते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी पद्धतीने उलगडून सांगितलं. वटपौर्णिमेतील वडाचं झाड हे केवळ पूजनीय वृक्ष नसून कुटुंबातील ऐक्य, स्थैर्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे हे त्यांनी सुंदर उदाहरणासह स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळशीचे औषधी पर्यावरणीय आणि आध्यात्मिक महत्व त्यांनी विशद केले. तुळस आपल्या आरोग्यासाठी, घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि जैवविविधता जपण्यासाठी किती महत्वाची आहे हे त्यांनी सांगितले. गौरी

गणपतीचा उत्सव आणि जलसंवर्धन यांचा परस्पर संबंधही त्यांनी प्रभावीपणे उलगडला. याचबरोबर नागपंचमीच्या निमित्तानं नागाची पूजा का केली जाते? सर्प हा निसर्गातील अन्नसाखळीचा आणि जैवविविधतेचा किती महत्वाचा घटक आहे. तसेच बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा साथीदार असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त केली जाते याविषयीही त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. भारतीय संस्कृती

0: खरा साथीदार असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त केली जाते याविषयीही त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्ष, प्राणी, पक्षी, नद्या आणि निसर्गातील प्रत्येक घटकाचा आदर केला जातो असं त्या बोलल्या. आपले भारतीय सण म्हणजे निसर्ग पूजाच आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रत्येक सणातून पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे हे आम्ही या प्रदर्शनातून सादरीकरण केलेलं आहे. हर्डीकरांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना भारतीय संस्कृतीकडे आणि पर्यावरणाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली. या प्रदर्शनामध्ये चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत प्रमुख भारतीय सण पर्यावरणाशी जोडून अत्यंत आकर्षक आणि माहितीपूर्ण स्वरूपात मांडणी करण्यात आलेली होती. प्रत्येक सणामध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, वृक्ष, फुले, धान्य, त्यामागील वैज्ञानिक विचार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी चित्रे, माहिती फलक आणि प्रत्यक्ष वनस्पतींच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं पर्यावरणाचं महत्व, सणांचा आढावा या प्रदर्शनामध्ये होता. या प्रदर्शनाचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजे प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व झाडे, वेली आणि वनस्पती ही हिरवळ ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या स्वतःच्या घरातून आणलेली होती. प्रत्येक सदस्याने प्रेमाने जोपासलेली झाडे प्रदर्शनात आणून सजवण्यात आली होती. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ वनस्पतींचं प्रदर्शन न राहता प्रत्येक सदस्याच्या पर्यावरणावरील प्रेमाचे आणि कृतिशीलतेचे जिवंत उदाहरण ठरले. प्रदर्शनामध्ये वॉटर प्लांट्स, इनडोर प्लांट्स, फर्नच्या प्रजाती, झेड प्लांट्स, विविध जाती तसेच टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित आकर्षक कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. कमी जागेतही सुंदर हरित विश्व निर्माण करण्यासाठी टेरारियम, डिश गार्डन, मिनी गार्डन अशा आधुनिक बागकामाच्या संकल्पनांची प्रत्यक्ष मांडणी करण्यात आली होती. या विभागाला विशेषतः तरुणाई, गृहिणी, बागकामाची आवड असलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाला परिसरातील शाळेतील अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक, पर्यावरण प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आणि आपले अभिप्राय नोंदवले. अनेकांनी पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचा, अधिकाधिक झाडे लावण्याचा, त्यांचे संवर्धन करण्याचा आणि पुढील पिढीमध्ये निसर्ग प्रेमाचे संस्कार रुजविण्याचा संकल्प व्यक्त केला. हेच या प्रदर्शनाचे खरे यश आहे असं मला वाटतं. या संपूर्ण उपक्रमाच्या यशामध्ये हिरवळ ग्रुपच्या अध्यक्षा सौसरिता शेटे, सचिव सौ ज्योती जोशी, सहसचिव मंजुषा दिवाण, खजिनदार श्रुती मालवणकर तसेच डॉक्टर शोभा काळे, नेहा कुलकर्णी, प्रज्ञा चिटणीस, किणिंगे मॅडम, गौरी केळकर, स्वाती करंदीकर, कठमाळे सर आणि मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले. हिरवळ ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने निस्वार्थ भावनेने, मनापासून, अत्यंत समर्पणाने मेहनत घेतल्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले. हिरवळ ग्रुपचा उद्देश केवळ प्रदर्शन भरवणे नाही तर भारतीय संस्कृती, पर्यावरण आणि विज्ञान यांचा सुंदर संगम समाजासमोर मांडणे हा आहे. सणांमध्ये दडलेलं पर्यावरण संवर्धनाचं तत्व यामध्ये समजून घेतलं पाहिजे तर पर्यावरणाचे रक्षण होईल, ही आपली जीवनशैली बनेल अशा अर्थाचा संदेश हिरवळ ग्रुपच्या वतीनं देण्यात आला. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून, आपल्या सणांपासून आणि आपल्या छोट्या छोट्या कृतींपासून केली पाहिजे. सण साजरे करूया पण निसर्ग जपत, झाडे लावूया, पर्यावरण वाचवूया, कारण निसर्गाचे रक्षण म्हणजे आपल्या भविष्याचे रक्षण. धन्यवाद.
1: श्रोतो, सांगलीतील ऋतुरंग हॉल इथं चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं.

0: वृत्त. या चित्र प्रदर्शनाविषयी अधिक माहिती सांगतायत कला शिक्षक सुधीर सोनार.
1: चित्र प्रदर्शन फ्लूड आर्ट या चित्रशैलीतील चित्रांचे प्रदर्शन यासाठी ऋतुरंग हॉल येथे या ठिकाणी प्रदर्शन भरवलेले होते. संपूर्ण सांगलीमधील आणि परिसरातील कलारसिकांनी या चित्रकलेच्या प्रदर्शनाला भरभरून दाद दिली, माझ्या कलेचं कौतुक केलं. सर्वांना माझे पेंटिंग्स अतिशय आवडले. अनेकांनी आपल्या मनोगतामधून देखील त्या पद्धतीनं व्यक्त केलं. प्रथमतः या चित्रशैलीबद्दल थोडीशी मी माहिती सांगतो. फ्लूड आर्ट ही एक आधुनिक अशा पद्धतीची चित्रशैली आहे. ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग ज्याला आपण म्हणतो त्याच पद्धतीची ही एक चित्रशैली आहे. या चित्रशैलीला ऍक्रेलिक पोरिंग असं देखील म्हटलं जातं. यामध्ये खरं तर वेगवेगळ्या रंगांचा मुक्त प्रवाह वेगवेगळ्या रंगांचा कॅनव्हासवरती केला जातो आणि त्या माध्यमातून वेगवेगळी सुंदर आणि अतिशय आकर्षक आणि व्हायब्रंट कलरमधील चित्रांची निर्मिती याद्वारे केली जाते. तर आमच्या या प्रदर्शनासाठी महत्वाचं म्हणजे जे आम्हाला प्रमुख पाहुणे मिळाले ते म्हणजे सन्माननीय प्रमोदजी चौगुले सर हे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. त्यांच्याच हस्तेच आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मित्र आणि मार्गदर्शक कलाविश्व महाविद्यालय सांगली शांतिनिकेतन परिसर प्राचार्य सन्माननीय मधुकरजी कराळे सर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. पाहुण्यांनी आपल्या या मनोगतामध्ये प्रमोद चौगुले सरांनी सांगितलं ही जी चित्रशैली आहे ही सांगली कोल्हापूर इवन आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत कुठं या चित्रशैलीतील चित्रांचं प्रदर्शन किंवा एक्झिबिशन काही पाहण्यात आलेलं नाहीये आणि अतिशय वेगळ्या प्रकारची चित्र या ठिकाणी सोनार सरांनी रेखाटलेली आहेत आणि अतिशय रंगांची मुक्त उधळण जो इफेक्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे तो अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आहे. सोनार सरांनी या ठिकाणी काही चित्र आम्ही पाहत होतो त्या दरम्यान आम्हाला जाणवलं की काळ्या रंगावरचा त्यांनी जी रेखाटलेली चित्र आहेत त्यावरील रंगांचा प्रवाह आणि ते व्हायब्रंट कलर क्या सहजगत्या आणि सुंदररित्या त्यामध्ये चित्र निर्मिती केलेली आहे. सन्माननीय मधुकर कराळे सर प्राचार्य चित्रकला कला विश्व महाविद्यालय यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की सोनार सरांनी हे जे चित्रांचं प्रदर्शन केलेलं आहे हे अजूनपर्यंत कधीच आपल्या या भागामध्ये झालेलं नाही आहे आणि त्याचबरोबर ही जी चित्रशैली आहे फ्लूड आर्ट ही तशी पाश्चात्य पद्धती आहे आणि या पाश्चात्य चित्रशैलीचा भारतामध्ये तसा प्रयोग अजूनपर्यंत थोड्याच जणांनी तसा केलेला आहे. परंतु सोनार सरांनी जे काही चित्रांची निर्मिती केलेली आहे रंगांची मांडणी आणि काही थीम्स वापरून या ठिकाणी जे चित्र रेखाडले आहेत ती अतिशय सुंदर आणि त्यांच्या रंगांचा जो मिश्रण त्यांनी केलेला आहे हे अतिशय सुंदरतेनं त्याच्यामध्ये प्रकटीकरण त्याद्वारे केलेलं आहे. 120 अधिक चित्रांचा हे प्रदर्शन भरवलं होतं. एकूणच सांगलीकरांनी या चित्र प्रदर्शनाला अतिशय उत्तम अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला. माझ्यासारख्या या नवख्या कलाकाराचं कौतुक केलं. त्याचबरोबर अनेकांनी आपल्या मनोगतामध्ये अतिशय उत्तमरित्या मनोगत व्यक्त केलं आणि अभिप्रायामध्ये देखील अनेक मित्रमंडळींनी अतिशय छान पद्धतीनं त्या चित्रांचं वर्णन देखील केलं आणि शुभेच्छा दिल्या.
0: रसिको, सांगलीतील ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद पटवर्धन यांना बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे यांच्या वतीनं या वर्षीचा रंगसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद पटवर्धन म्हणाले,
2: नमस्कार. गेली 35-40 वर्ष रंगभूमीवरती कार्यरत आहे. रंगभूमीच्या संबंधातल्या ज्या घटकांचा विचार प्राधान्याने केला जातो त्यापैकी लेखन वगळता इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत मी सातत्याने काम करत आलेलो आहे. ज्याच्यामध्ये दिग्दर्शन असेल, अभिनय असेल, नेपथ्य असेल, प्रकाशयोजना असेल, पार्श्वसंगीत असेल, रंगभूषा, वेशभूषा अशा पद्धतीनं काम करत असताना

0: संगीत रंगभूमीवरती सातत्यानं काम करण्याची संधी मला माझ्या सहकाऱ्यांच्यामुळे मिळाली. पहिल्यांदा मी मत्स्यगंधा हे नाटक दिग्दर्शित केलेलं होतं, ज्याला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आणि बृहन महाराष्ट्राच्या होणाऱ्या दिल्लीच्या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं होतं. मला दिग्दर्शनाचं पारितोषिकही त्यावेळेला मिळालेलं होतं. त्यानंतर संशय कल्लोळ केलं, ययाती आणि देवयानी केलं, मंदारमाला केलं, बावनखणी केलं, कट्यार काळजात घुसली हेही नाटक केलं. आणि ययाती आणि देवयानी या नाटकाचा जो उल्लेख झाला, नाट्यपंढरी सांगलीमध्ये हौशी कलाकारांना घेऊन एखाद्या नाटकाचे 25 प्रयोग करणं ही एक मोठी माझ्या हातून गोष्ट घडली. अर्थात सर्व कलाकारांची त्याला मोलाची साथ मिळालेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही प्रयोग केले, बेंगलोरपासून दिल्लीपासून ते पुणे मुंबई आणि सांगली. 25वा जो प्रयोग केला रौप्य महोत्सवी प्रयोग म्हणून, त्यावेळेला त्या नाटकामध्ये माझं आणि आमच्या सर्व कलाकारांचं भाग्य की विदूषकाची भूमिका एक प्रवेश ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी सादर केलेली होती. अर्थात मी त्यांना तसा आग्रह केलेला होता. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ती भूमिका 25व्या प्रयोगामध्ये भावनाट्य मंदिर सांगली या ठिकाणी सादर केलेली होती. त्या कार्यक्रमाला ते मुद्दाम आवर्जून उपस्थितही होते. या सगळ्या प्रवासामध्ये विविध टप्प्यांवरती काही नवीन जबाबदाऱ्या आल्या, काही नवीन माणसं नवीन कलाकार जोडले गेले, ज्यांच्या सहकार्यानं हे सगळं मला करता आलं ह्याचा मला अतिशय आनंद आहे. या सगळ्या प्रवासामध्ये काही पुरस्कारही मला मिळाले. पुबा भावे स्मृती समिती मुंबईचा एक पुरस्कार, नाट्यसेवा पुरस्कार हाही मला मिळालेला होता. त्याचबरोबरीनं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा एक पुरस्कार उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूनही मला मिळालेला होता. मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेचाही एक पुरस्कार मिळालेला होता. आणि नुकतंच पुण्यामध्ये सातत्यानं कार्यरत असणारी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ या संस्थेच्या वतीनं रंगसेवा पुरस्कार मला 15 जुलैला प्रदान केला गेला. ती संस्था संगीत रंगभूमीवरती सातत्यानं कार्य करते आहे. गेली 27-28 वर्ष ते विविध क्षेत्रात संबंधित असलेल्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत, ज्याच्यामध्ये लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, वादकांच्या मध्ये ऑर्गन वादक आहेत, तबला वादक आहे, आणि रंगभूमीवरती गायक नट म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे किंवा नटी अशांनाही ते पुरस्कार देतात. जेणेकरून संगीत रंगभूमी ही सातत्यानं कार्यरत राहावी हा त्या पाठीमाग त्यांचा उद्देश आहे. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार मला जाहीर करण्यात आला, त्याचं पत्र आलं, आणि पत्र आल्यानंतर आनंद होण्यापेक्षा क्षणभर असं वाटलं की आता आपल्यावरती जबाबदारी थोडीशी वाढलेली आहे. कारण या पुरस्काराचं नाव आहे रंगसेवा पुरस्कार. रंगसेवा पुरस्कार स्वीकारत असताना माझ्या मनामध्ये गेल्या 40 वर्षाचा पट डोळ्यासमोर पटकन सरकला. आणि ज्या ज्या कलाकारांनी, सहकार्यांनी, मार्गदर्शक, हितचिंतक, रसिक प्रेक्षकांनी माझ्या कलाकृतींना दाद दिली, माझ्या बरोबरीनं काम केलं, त्या सर्वांच्या वतीने खरं तर मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे अशी भावना पुरस्कार स्वीकारताना मनामध्ये आली. हा पुरस्कार भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ 54 वेळा ज्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे असे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि राज्यसभेच्या पुण्याच्या खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला गेला याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे. यावेळी रंगमंचावरती पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, आनंद भाटे असेही कलाकार उपस्थित होते. खरं तर पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण क्षमतेनं बालगंधर्व रंगमंदिर भरलेलं मी परवा अनुभवलं. थोडंसं आश्चर्य वाटलं. खरं तर संगीत नाटकाच्या प्रयोगाला गर्दी होत नाही, पण संगीत रंगभूमीवरती सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांचं जे या संस्थेकडून कौतुक केलं गेलं, त्या कार्यक्रमाला बालगंधर्व सारखं नाट्यगृह पूर्ण क्षमतेने भरावं ह्याचं कौतुक वाटलं. अशाच पद्धतीची गर्दी जर रसिक प्रेक्षकांनी संगीत नाटक पाहण्यासाठी केली तर मला वाटतं संगीत रंगभूमी जास्त दिमागदारपणानं भविष्यामध्ये काम करत राहील. हा पुरस्कार मला देऊन या संस्थेनं एक मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे अशी भावना या निमित्तानं मला व्यक्त करावीशी वाटते. धन्यवाद.
1: श्रोतो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंदीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

श्रद्धे हो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 झाली आहेत. ऐकूया स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: ಸತ್ಯಜು ಸನ್ಮಾರ್ಗದಾವಿ ದೇಯಿ ಸ್ಫುರುತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ. ಶ್ರುತಿಹೊ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೇ ಅದಿತಿ ದೇಶ್ಮುಖ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೇತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೇತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರುತಿಹೊ ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಿಯತ್ರಿಸೆ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

श्रुती हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथ संगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शेंडे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेवात ऐकूया नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या मानापमान नाटकातली ही पदरचना गात आहेत माणिक वर्मा.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाट लावून खालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
3: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात, रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00, त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद। मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8:00 मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। श्रोते हो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात पुरुषोत्तम दारवेकर यांची पदरचना आपण ऐकलीत. नाटक होतं कट्यार काळजात घुसली.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा में सब तमाम.
5: सचिन
4: मम्मी,
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: नाट्यधारा कार्यक्रमात शेवटी मालती पांडे गात आहेत. स्वयंवर नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर काडीलकर यांचं हे पद.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी सदा सतेज सदा तरुण आकाश

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेवाद ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात सुरुवातीला पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. पंडित भीमसेन जोशी गातात गुळ्याचा गणपती या चित्रपटातलं.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

0: भालू चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: उषा मंगेशकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची ही रचना पंढरीची वारी या चित्रपटातली होती. संगीत बाळ पळसुले यांचं होतं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanghvi@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

अरे संसार संसार चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची गीतरचना जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांनी गायली होती. संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुधीर मोघे यांचं गीत, स्वर आहे उत्तरा केळकर, सुधीर फडके यांचा, धाकटी सून हा चित्रपट.

रवी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. चित्रपट होता देवकीनंदन गोपाळा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेवात ऐकूया नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संघर्ष कहाणी, त्याच्यावर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन, महानायक.

0: निधर्मी बलदंड श्रेष्ठ सुसंस्कृत भारताच्या आपल्या स्वप्नासाठी अवघड जीवन संघर्षात झोकून देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवन कहाणी महानायक। लेखक विश्वास पाटील, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक प्रमोद पवार। महानायक भाग 245।
1: नरसिंग, आपल्या ॲडम ट्रॉटचं काय झालं हो? नेताजींनी काळजी न विचारलं। गेल्या वर्षी 20 जुलैच्या कटातच त्याला अटक झाली। हिटलरनं फासावर लटकावलं त्याला। ती धक्कादायक बातमी ऐकून नेताजी खूप दुःखी झाले। एक परदेशी गरुड मनाच्या कोपऱ्यात मांगल्याचं स्थान मिळवून बसला होता। त्याच्या दुर्दैवी अंताच्या बातमीनं त्यांना बर्लिनमधील ते धामधुमीचे दिवस आठवले। चर्चिलची मैत्री चाहणारा ॲडम आणि हिटलरची मदत मिळवण्यासाठी धडपडणारे नेताजी केवढ्या विरोधाभासातून दोघे एकमेकांच्या जवळ आले होते। ऐन पस्तीशीतल्या ॲडम ट्रॉटची उभट करारी चर्या नेताजींच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती। बुद्धिवैभवाचं तेज ट्रॉटच्या मुखावर नेहमीच विलसायचं। विशेषतः किल बंदरावरील निरोपावेळचे ट्रॉटचे ते उद्गार किती खोल गहिरे होते। सुभाषजी, आपल्या दोघांचे देश गुलामीच्या व्याधीतून मुक्त झाले की आपण उर्वरित जगात जिथं जिथं पारतंत्र्याचा अंधकार पसरला असेल तिथं तिथं पोहोचू। गुलामांच्या मुक्तीसाठीच आज जन्म तडफेनं झुंजत राहू। ट्रॉट नेताजींना कितीतरी वेळा म्हणायचा, सैतानाचं प्रतीक म्हणूनच इतिहासात हिटलरची प्रतिमा चिरंतन राहील। जर्मनीच्या छळ छावणीतून नेताजींची मुक्तता करून त्यांना पूर्व आशियात पाठवण्यासाठी ट्रॉटने जीवापाड मेहनत घेतली होती। 20 जुलै 1944 या दिवशी कर्नल स्टुफेनबर्ग आणि लेफ्टनंट वर्नर यांनी रास्टेनबर्ग येथे हिटलरला बॉम्बने उडवण्याचा कट रचला होता। हिटलर जिथं बसला होता तिथून काहीशा दूर अंतरावर स्फोट घडला, त्यामुळेच तो वाचला। त्याचा चेहरा रक्ताळला आणि गणवेशाचे चिरगुट झाले, पण शेवटी कट फसला होता, दुर्दैव ओढवलं होतं। रासेनबर्गच्या निरोपाची वाट पाहत ॲडम ट्रॉट विल्हेमस्ट्रासेमध्ये दिवसभर बसून होते। त्या कटाच्या नियोजनात ॲडम स्वतः सहभागी होतेच, शिवाय देशोदेशींच्या हिटलर विरोधकांशी त्यांनी संपर्क साधल्याचे पुरावे जर्मन गेस्टापोंच्या हाती लागले होते।

लगेच 25 जुलैला ॲडमना कैद झाली. नेताजी, ॲडम ट्रॉट सारखा मौल्यवान हिरा फाशी देऊ नका अशी हिटलरकडे जाऊन खुद्द हिमलरनं रदबदली केली होती. मग सैतानाच्या कठोर हृदयाला पाझर कसा फुटणार, नरसिंग सांगत होते. उलट हिटलरनं फरमावलं, या गद्दारांना नेहमीसारखे फाशी देऊन लगेच त्यांच्या आत्म्यांना मुक्ती देऊ नका. त्यांच्या गळ्याभोवती पियानोच्या तारा बांधून हुकवर त्यांचे देह टांगा. ते टाचा घासत गुदमरत तडफडत मेले पाहिजेत. अगदी तशीच अंमलबजावणी झाली. हे क्रौर्याची कमालच म्हणायची. नेताजी, खरं क्रौर्य पुढेच आहे. ते सारे कटवाले तडफडत कसे मृत्यू पावले याची हिटलरनं एक फिल्म काढली. बर्लिनमधले लोक सांगतात नंतर ती फिल्म पाहत मनानं खचलेला हिटलर कितीतरी वेळ बसायचा, क्रौर्याचा आनंद लुटायचा. सिंगापुरातील ती सायंकाळ किती कुंद वाटत होती. ट्रॉटच्या ओल्या आठवणी पाठ सोडत नव्हत्या. एक उमद्या राजस मित्राची याद किती हैराण करत होती. तितक्यात नेताजींच्या जवळ कर्नल स्टेसी आले. नेताजी, चलताना हुतात्मा स्मारकाचं कामकाज पाहायला? स्मारक तयार झालं? हो, आपला 3 आठवड्यात काम पूर्ण करायचा आदेश होता नेताजी. हुतात्म्यांच्या जागरणासाठी आजचा दिवस किती योग्य होता. भविष्यात पुन्हा सिंगापूरला कधी यायला मिळेल कोणास ठाऊक. नेताजी तात्काळ समुद्र किनाऱ्याकडे निघाले. आझाद हिंद फौजेत कर्नल स्टेसी, कर्नल रॉड्रिग्स अशा अँग्लो इंडियन अधिकाऱ्यांचीही खूप संख्या होती. सिंगापूरचे ते स्मारक पाहताना नेताजींचा ऊर अभिमानानं भरून आला. वाघाचं काम केलं असे गौरवोद्गार काढत त्यांनी स्टेसींची पाठ थोपटली. कितीतरी वेळ नेताजी त्या स्मृतीस्तंभाकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोर हिंदी जपानी वीरांच्या सहस्त्रपण त्या तेवत होत्या. प्रीताने ढम्म फुगून वाहिलेल्या सालवीन, चिनवीन आणि इरावती सारख्या नद्या, उपासपोटी पाऊस वाऱ्यांशी, आसमानातून कोसळणाऱ्या बॉम्ब गोळ्यांशी, कळी काळाशी मुकाबला करणारे सर्व बहादर सहकारी, ते कुबेर, यल्लाप्पा, मनसुख, डॉक्टर अकबर, यानागिडा, असंख्य असंख्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं बलिदान करणारे कितीतरी पुष्प कमल. उद्या बँकॉककडे निघायचं होतं. आणखी एक बेचैन रात्र सरता सरत नव्हती. मात्र नेताजींना स्वतःचे शब्द अमृतधारेसारखे दिलासा देत होते. या मर्त्य जगात प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. या मर्त्य जगात प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. परंतु नाही अंत धगधगत्या ध्येय स्वप्नांना, आभाळ कवटाळणाऱ्या आकांक्षेच्या सुवर्ण पंखांना. व्यक्ती मेली म्हणून ध्येय मरत नाही. व्यक्ती मेली म्हणून ध्येय मरत नाही. काळ सरत नाही. चिरंतन ध्येयाचे बीज एका कुडीतून दुसऱ्या कुडीत जाते. नव्या देहात प्राण भरते. मांगल्याची गुढी उभारते. मांगल्याची गुढी उभारते.

बँकॉकचं विमानतळ दिसू लागलं. बॉम्बरने पंख उघडल्याचा आवाज झाला. धावपट्टीवर जोरकस धाव काढत बॉम्बर एकदाचे बँकॉकला उतरले. बॉम्बरला पुरेशी तावदाने नसल्यामुळे वरून कल्पना आली नव्हती, परंतु हवाई अड्ड्यावर कमालीचा शुकशुकाट होता. मित्रराष्ट्रांच्या आक्रमणाच्या भीतीने सिंगापूरपेक्षा बँकॉक अधिक गर्भगळीत झाल्याचं दिसत होतं. नेताजींच्या अचानक आगमनाची कोणालाच कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांना आपल्या 6 अधिकाऱ्यांसह तिथल्या कठड्याजवळ चांगले 2 तास तिष्ठावे लागले. नेताजी विमानतळावर पोहोचल्याचं समजताच जनरल भोसले धावतच तिकडे आले. त्यांच्या आगमनाची कल्पना हेकारी केकांनाही देण्यात आली. क्षणाक्षणाने युद्धपटावरचे

0: महानाट्य रहस्यमय वळण घेत होते. साम्राज्यवादी जपानच्या इतिहासातील तिसऱ्या अंकाचा शेवटचा प्रवेश सुरू झाला होता. अशा या जीवघेण्या धामधुमीत नेताजींचे भविष्य काय आणि आझाद हिंद सरकारची पुढील धोरण कोणती राहणार या मुद्द्यावर रात्री गंभीर चर्चा सुरू झाली. त्यामध्ये हिंदी स्वातंत्र्य संघाचे नेतेही सहभागी झालेले. हिकारी केकांचे जनरल इसोडा आणि राजदूत हाचिया तिथे येऊन पोहोचले. जपानवरच्या अकल्पित संकटाने प्रत्येक जपानी मनुष्य हादरून गेल्याचं दिसत होतं. त्यांचं क्षेमकुशल नेताजींनी विचारताच इसोडा भावनाविवश होऊन सांगू लागले, पराजयाचा काळीमा तोंडाला फासून घेण्याऐवजी आमचा उभा देश अमेरिकेविरुद्ध युद्धात उतरला असता बंदुका संपल्या तर बांबूचे भाले तयार करा आणि चिवटपणानं लढा असे आमच्या लष्कराचे आदेश होते. जपानच्या अनेक हवाई अड्ड्यावर फक्त आदेशाची वाट पाहत अजून हजारो विमानं उभी होती. आमची रग अशी तशी जिरली नसती, परंतु फक्त दोन अणुबॉम्ब गळ्याशी आले आणि सार संपून गेलं. तुमच्या सम्राटांचं रेडिओवरील शरणागतीचं भाषण ऐकलंय मी, नेताजी म्हणाले. त्यासाठी सुद्धा टोकियोच्या राजवाड्यात केवढं नाट्य रंगावं, हाचिया सांगू लागले. हिरोशिमा आणि नागासाकीच काय, परंतु संपूर्ण जपान बेचिराग झाला तरी शरणागती पत्करू नका असा दबाव आणणारा उजव्या बंडखोरांचा एक गट अखेरपर्यंत आमच्या राजाला विरोध करत होता. राजाच्या शरणागतीच्या भाषणाची ध्वनिफीतही त्यांनी रेडिओ केंद्रावरून हडप केली, परंतु प्रशासनाला हा सारा अंदाज असल्यानं त्यांनी ध्वनिफीतीची दुसरी प्रत बाजूला काढून ठेवली होती. म्हणून बरं, शरणागतीचं तेज भाषण दुसऱ्या केंद्रावरून ऐकवलं गेलं. इसोडा, जपानी नागरिकांच्या झुंजार आणि चिवट वीरवृत्तीचे नेताजींना कौतुक वाटले. अजूनही सुमारे 500 वैमानिक आपल्या विमानांसह स्वतः भस्मसात होण्याच्या तयारीत आहेत हे कळताच नेताजी अचंबित झालेले. अणुबॉम्ब पडले तरी विविध आघाड्यांवर जपानचे 3,00,000 सैनिक अजून लढत होते. त्यांची शरणागती विधीपूर्वक कशी उरकली जाईल या चिंतेनं जपानी सम्राटाला आणि प्रशासनाला घेरलं होतं. यापुढे नेताजी कुठे जाणार आहेत याची चौकशी कर्नल इसोडा करू लागले. तेव्हा नेताजींनी स्पष्ट सांगितलं, मला मांचुरिया मार्गे रशियात पोचायचं आहे. रशियानं मित्र राष्ट्रांशी भागीदारी केली आहे, तो तर जपानचा शत्रू. शत्रूच्या मुलखात जाऊन तुमच्या पदरी काय पडणार, इसोडा विचारू लागले. जपानचे दरवाजे तर माझ्यासाठी आता कायमचे बंद झालेत. रशियातच नव्हे तर सप्तसागराच्या पोटात किंवा अनंत अवकाशाच्या कोपऱ्यात मी कुठंही धाव घेईन, परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या ठिकऱ्या केल्याशिवाय माझ्या अंतरात्म्याला समाधान लाभू शकत नाही, नेताजी गरजले. समजा दुर्दैवानं रशियाकडून आपल्या जीवाला काही घातपात, इसोडांनी चाचरत विचारलं. ती शक्यता फारच कमी आहे, कारण अतिमहत्वाच्या राजाशिरतांना मुद्दाम सांभाळणं हे परराष्ट्रीय कूटनीतीचं एक महत्वाचं अंग असतं. आपल्या इच्छाशक्तीनं आम्हाला वश केलंय नेताजी, लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करू, परंतु स्वतःची मान सोळावर अडकली असता तुम्हाला आमचे अधिकारी रशियात जाऊ देतील असं मला वाटत नाही, हाच्यांनी सांगितलं. यावर उपाय काय?
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते प्रमोद पवार, निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.
2: महानायक या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं. श्रोतेवाचा प्रसारित करीत आहोत काही बालगीतं. सुरुवातीला अंतराम यांची रचना समूह स्वरात.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील जी गाणी आपण ऐकणार आहात ती आहेत मल्हार या रागावर आधारित किंवा त्या रागाचे जे प्रकार आहेत त्याच्यावर आधारित. मल्हार हा शब्द जरी उच्चारला तरी एक चैतन्य जाणवतं, एक अलौकिक असा उत्साह निर्माण करणारा हा राग आहे. या रागामध्ये आकाशाची भव्यता आणि सागराची अथांगता सामावलेली आहे. असा हा राग ज्यावर अनेक सिनेगीतं निर्माण झाली आणि ती लोकप्रिय देखील. 1957 साली प्रदर्शित झालेला मदर इंडिया हा नौशाद यांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट अनेक कारणांनी खूप गाजला. यातली गीतं लिहिली शकील बदायून यांनी. चित्रपटाची कथा, यातील कलाकारांचा लाजवाब अभिनय आणि गाणी या गोष्टी या चित्रपटाच्या यशाला कारणीभूत ठरल्या. मोहम्मद रफी, शमशाद बेगम, लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे यांच्यासारख्या महान गायकांनी या चित्रपटातील गीतांना एक वेगळीच उंची दिली. मदर इंडिया चित्रपटातलं हे गीत जे मेघमल्हार रागावर आधारित आहे.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

राग मल्हार हा पावसाशी संबंधित असा राग आहे. पूर्वीच्या काळी हा राग जेव्हा आळवला जायचा तेव्हा पाऊस पडत असे असं म्हणतात. संगीत क्षेत्रातील जे मोठे गायक कलाकार होऊन गेले त्यांच्यामध्ये तानसेन, बैजू बावरा, बाबा रामदास, नायक चर्जू, मिया बक्षू, बिलास खान, हमर सेन, सूरज सेन यांच्या मल्हार गायनानं पाऊस पडायचा अशा अनेक कथा आहेत. अकबर बादशाच्या दरबारातील नवरत्नांच्यापैकी होता तानसेन. संगीत सम्राट तानसेनानं मल्हार रागामध्ये अनेकविध रचना केलेल्या आहेत. बसंत बहार या चित्रपटातलं मन्ना डे यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहात. हा चित्रपट 1956 साली प्रदर्शित झालेला होता. भारतभूषण आणि निम्मी यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हंसगीथी या कन्नड कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा. हंसा म्हणजे हंस आणि गीथी म्हणजे गाणं. असं म्हणतात की राजहंस मरताना गातो. शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलेलं हे मियामल्हार रागावर आधारित गीत बसंत बहार या चित्रपटातलं.

0: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर श्रोते हो याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही
1: गादारे मराठी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून श्रोते हो मल्हार या रागाचे 3 प्रकार त्याच्या रचनेच्या कालखंडावरून पडतात 15व्या शतकाच्या पूर्वी प्राचीन मध्यकालीन म्हणजे 15 ते 18व्या शतकाच्या दरम्यान आणि अर्वाचीन म्हणजे 19व्या शतकानंतर पुढे यात शुद्ध मल्हार गौड मल्हार आणि मेघमल्हार असे प्राचीनकालीन राग आहेत तर मिया मल्हार हा राग रामतनू मिश्र अर्थात तानसेननी निर्माण केला अतिशय मेहनतीनं तानसेनांनी आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताला अनेक रागांच्या रचना दिलेल्या आहेत ज्या आजही अजरामर आहेत श्रोते हो गीतांमधून भावना व्यक्त होतात आणि त्या रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात अनेक गीतातून हा अनुभव आपल्याला येतो चित्रपटातील गीतरचना करताना संगीतकार या गोष्टींचा खूप बारकाईनं विचार करत असतो सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या गुड्डी चित्रपटातलं हे गीत गुलजार यांची रचना संगीत आहे वसंत देसाई यांचं वाणी जयराम यांनी गायलेलं हे गीत पुन्हा एकदा मिया मल्हार या रागातलं

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglyakashvani@gmail.com sanglyakashvani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: राज कपूर यांच्या चित्रपटातून आपल्याला अनेक सुंदर गीतरचना ऐकायला मिळतात। बूट पॉलिश या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहात। संगीत आहे शंकर जयकिशन यांचं। प्रकाश अरोरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1954 सालचा। नाझ, रतन कुमार आणि डेव्हिड यांनी या चित्रपटात भूमिका साकारलेल्या होत्या। रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बूट पॉलिश करून स्वाभिमानानं पैसे मिळवणाऱ्या बेलू आणि भोला यांची ही कथा। मेघमल्हार रागावर आधारित बूट पॉलिश चित्रपटातलं हे गीत।

झमक तू वार बदरवा मरन भरत तू गार बदरवा लपक झमक लपक झमक लपक झमक।

कोहिनूर या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहात. अतिशय सुप्रसिद्ध अशी ही कलाकृती 1960 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दिलीप कुमार आणि मीना कुमारी यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. शकील बदायुनी यांची गीतरचना, नौशाद यांचं संगीत, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत मेघमल्हार रात गावर आधारित.

गातारे मेरा दिला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. एखादं गाणं ऐकलं की ते कोणत्या शास्त्रीय रागावर आधारित आहे याचं कुतूहल मला नेहमी निर्माण होतं. मग त्याचा शोध सुरू होतो. कित्येकदा पाठपुरावा करताना अनेक नव्या नव्या गोष्टी समजतात आणि माहितीचा खजिना देखील सापडतो. गाण्यांच्या रचना करताना संगीतकार अनेक गोष्टींचा विचार करत असतात. एखादी चाल बांधताना त्यांच्या मनात काय काय विचार येत असतील. संपूर्ण चित्रपटाचा विषय, आशय, पात्रांची रचना, त्यातील प्रसंग यांचा पूर्ण अभ्यास संगीतकाराला करावा लागतो. 1963 सालचा ताजमहल हा चित्रपट, मुघल बादशाह शाहजहान यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं संगीत रोशन यांचं होतं आणि गीतरचना साहिल लुधियानवी यांची. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत गौड मल्हार या रागावर आधारित आहे.

मल्हार रागावर आधारित काही हिंदी चित्रपट गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात. कार्यक्रमातलं शेवटचं गीत 1981 साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटातलं आहे, जे मेघ रागावर आधारित आहे. हे गीत यशोदास आणि हेमंती शुक्ला यांनी गायले. राजकमल यांचं संगीत असणाऱ्या या चित्रपटात फारुख शेख, दीप्ती नेवल, सईद जाफरी, राकेश बेदी, रवी वासवानी या कलाकारांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. ऐकूया

श्रद्धे हो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत संदीप खरे यांचं होतं. भावधारा कार्यक्रमात शेवटी नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, स्वर आहे मधुवंती भिडे यांचा.

मधुवंती भिडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे प्रसारण काही क्षणात.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झालीय आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठल। एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं। हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा। माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा। पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे। तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना। हे पूर्ण काव्य

माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगतायत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय. माऊली म्हणतात, कानडा व विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावी याला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही, उमगत नाही, त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठल सुद्धा अगम्य आहे. अनादी अनंत हे परब्रह्म तत्व पांडुरंग नेमकं कसं आहे, काय आहे, बुद्धीच्या पलीकडे असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो फक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक, नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगतरूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्म तत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो. पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचा

आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक

एकाचं आयुष्य हे कसं असावं? तर पुणाच्या पालवीसारखं. खूण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरु नानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्यानेदी साधू भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इती कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्द विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही. पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजे विण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे, बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी.

एकोस्मी हे ज्ञान तो सत्वगुण आहे, बहुस्याम ही इच्छा तो रजोगुण आहे, आणि प्रजायेय ही क्रिया तो तमोगुण। ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला। भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टी विस्ताराच्या कामाला लागली। प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला। जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं, तसं एक चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं। एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात। एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला। ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे। असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही। आपल्या भारतीय तत्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय। वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे। ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली। तिची स्थानही नामभेदानं चार। परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते। या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो। शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी, म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे। पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे, ज्याच्या अंश मात्रातून दृश्य जग साकार होतं। सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे। निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे। या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं, ब्रह्मातून गगन आकाराला आलं, गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे। असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे। प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची। जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे। पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे। पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही। पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे। यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय। म्हणून माऊली म्हणतात, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे। वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे। तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते। अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहे। म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे। या मातृकांचं निधान आहे परावाणी, आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे। पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे। जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही, ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे। असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो। पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही, तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत। या ज्ञानचक्षूंनी, माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या।

माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा न कळे, टकची पडिले कैसे। माऊली जेव्हा भुवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत, आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे, तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये। आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे। हा पांडुरंग अगाध आहे, अनादि आणि अनंत आहे। पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात। पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे, तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे, साम्यता हेच भगवंताचं असणं आहे। जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाहीत, तो सदा सर्वत्र समान आहे। ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं, आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझं सर्वा सर्वात्मका। जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही, हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो। जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला, त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसेना। माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे, म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पाऊलं दिसत नाही। लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते। क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, मनमुनी स्फुरताती बाहू, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो। क्षेम म्हणजे आलिंगन। पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात, पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता, भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं। पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते। जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्प नाही, आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही। जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म। मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे। द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते। अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात। इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे, कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात। ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा, आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे। अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे, त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे, आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे, पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात। आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात। जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात। म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे, आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे। बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला। ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला। ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक

तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती. त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जस जसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियानाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेशुया अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेद घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.

रांगडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरी सुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरी सुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचाच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचं साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंड निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंड निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते. मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणं दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टोस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स,

बदाम, अक्रूड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD मध्ये योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्ध मच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं उंबरठा या चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

तुकाराम या चित्रपटातलं गीत ऐकूया. ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकारी यांनी गायलेलं दासू यांचं गीत. संगीत केलेलं आहे अशोक पत्की यांनी.

धाकटी सून या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुधीर फडके, उत्तरा केळकर यांच्या स्वरात. गीत सुधीर मोगे यांचं, संगीत सुधीर फडके.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हीच खरी दौलत या चित्रपटातलं सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतवहार संपला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसार करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल शरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक

मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून यात 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतरमंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे सीजेपीचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी सीजेपीच्या मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण, दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री

0: 10 वाजता सुरू होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा टी ट्वेंटी क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. 4:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लातूर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा तपास वेगात. संशयितांची चौकशी सुरू. विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन. आणि जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. सुमारे 60% क्षेत्रावरच्या पेरण्या बाकी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यातला तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं अधिक वेगानं सुरू ठेवला आहे. या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहार आणि पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाच्या निषेधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं ट्युशन एरिया परिसरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली. जुलै महिना संपत आला तरी लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत सरासरी 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती वार्षिक सरासरीच्या फक्त 21%, तर जून ते सप्टेंबर या हंगामातील सरासरीच्या 54% इतकी आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती वर्तवली जात आहे. जिल्ह्यात जवळपास 60% क्षेत्रावरच्या पेरण्या अद्याप बाकी असून काही भागात उगवलेली पिकं पाण्याअभावी करपत असल्याचं दिसून येत आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. पावसाअभावी खरीप पिकं संकटात असतानाच आता हरणांच्या कळपाकडून सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हरणांचे कळप शेतात घुसून सोयाबीनची कोवळी पिकं फस्त करत असल्यानं शेतकरी तुहे

0: सापडले आहेत. वन विभागाने तातडीने उपाय योजना करून पिकांचं संरक्षण करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सहकार भवनाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आलं. या इमारतीमुळे सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार असल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल आणि कामकाजाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातला एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरला पुन्हा सोयाबीन संशोधन केंद्र मिळावं यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री भोसले यांनी दिली. ते आपल्या लातूर दौऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. हे केंद्र लातूरला मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या देणगी प्रकरणात किशोर शिवणीकर याला 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. देणगीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आषाढी एकादशी आज साजरी होत आहे. या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. लातूर इथल्या द्वारकादास श्यामकुमार आणि तुकाराम पाटील मित्र मंडळाच्या वतीनं सुमारे 2000 भाविकांसाठी पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी 10 एसटी बसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रत्येक भाविकासाठी मोफत ब्लँकेट आणि फराळाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:45 आणि 32 सेकंद होत आहे. भावधारा कार्यक्रमात ऐकूया गोविंद बोवळे यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: लक्ष्मी शरणम गच्छामी हे हिंदीतील लेखक प्रेम जनमेजय यांचं विजय तरवडे यांनी मराठीत अनुवादित केलेलं विनोदी कथांचं पुस्तक आहे. हसा हसा मित्र हो हसा, मोची भयो उदास, राजधानीत अडाणी, पाणी मला भिवविते इत्यादी शीर्षकाच्या 28 कथांचा अनुवाद या पुस्तकात वाचायला मिळतो. एका गृहस्थाचा मृत्यू झाल्यावर त्याची बॉडी स्मशानात नेण्याआधी त्याच्या मुलीची वाट पाहणं चालू असतं. अशा वेळेस एक गरीब तहानलेला मुलगा पळत येऊन त्या घरात पाण्याची मागणी करतो तेव्हा त्याला पाणी नाकारलं जातं. जेव्हा बर्फाच्या लादीवर टाकलेली बॉडी उचलली जाते तेव्हा त्या लादीचा एक उडालेला तुकडा तो मुलगा चघळू लागतो तहान भागवण्यासाठी, गारवा मिळवण्यासाठी. हे जे मी आपल्याला कथाबीज वाचून दाखवलं ते आहे गार गार या कथेतील. टिंबकतू देशातील होळीच्या दिवशी मीटिंगच्या गडबडीत असणारी सून दिल्लीत असलेल्या आपल्या पतीशी आणि सासू सासऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधते. तिथूनच ते शब्दांद्वारे एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात पण त्या पुरेशा न वाटल्यामुळे दिल्लीकर स्क्रीन समोर रंग धरतात तर सून आपले लिपस्टिकचे 2-3 शेड आपल्याच गालावर उमटवते. अशा तऱ्हेने हॅप्पी होळी आनंदानं साजरी होते. हे कथाबीज आहे एक इलेक्ट्रॉनिक होळी या कथेतील. उदाहरण म्हणून वरील 2 कथांचे सारांश दिलेले आहेत. या कथा वाचताना खळखळून हसणं तर जाऊ द्या पण साधं हसू सुद्धा येत नाही, परंतु तरीही या विनोदी कथा आहेत आणि यातील विनोद हा समाजातील विसंगती दाखवणारा विनोद आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर दामोदर खडसे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या कथा वाचल्यावर त्यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य फार महत्वाचं ठरतं. विनोदी लेखनामध्ये एक चमत्कार असाही घडतो ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते म्हटलं जात असतं ती त्याला अपमानजनक किंवा उपहासात्मक भावनेत न घेता स्वतःवर एक नजर टाकून त्या लिखाणाला सुधारणेच्या रूपानं ग्रहण करतो. वराहांना उदास

0: बोलण्याचा अधिकार नसतो हे ठळक वाक्य पृष्ठ क्रमांक 45 वर आहे. तसेच शब्दकोशात हडळ शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्यात देखील कदाचित थोडं सौंदर्य आहेच. पृष्ठ क्रमांक 58. अशी काही कथांमधील वाक्य वाचताना आपल्या लक्षात येतं की निरीक्षणात्मक, परिस्थितीजन्य, विडंबनात्मक, हास्यास्पद, बढाचढाकर कथारूप स्वरूपातील विनोदानं समाजातील विसंगती आणि विरोधाभासावर प्रेम जनमेजय यांनी अचूक बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेत काहीतरी वेगळं लिहिलं जातं आणि ते इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्यावर त्या भाषेतील वाचकाला त्या मूळ भाषेतील साहित्याचा लाभ घेता येतो. अलीकडे मराठीत त्या मानानं खूपच कमी विनोदी साहित्य लिहिलं जातं. या पार्श्वभूमीवर विजय तरवडे यांनी एक चांगलं विनोदी पुस्तक हाती घेऊन त्याचा मराठीत उत्तम अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कौतुकास्पद आहे. तसं उपहासात्मक लेखन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना मूळ भाषेची शैली तितकीच टोकदार राहत नाही, तरीही मूळ गाभा लक्षात येतोच. माझं तर मत असं आहे की विनोदासाठी हास्याच्या कुबडीचा प्रयोग करणं अनावश्यक आहे. ते कसं? हे मुळातूनच या पुस्तकातून वाचक जाणून घेऊ शकतो.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकलं विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजलेले आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भेंडी पिकाच्या लागवडीबद्दल माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. फळभाज्यांमध्ये भेंडीला निर्यातीसाठी सर्वात जास्त मागणी आहे, कारण आपल्याकडच्या हवामानात भेंडीच्या प्रमाणित मानकांची भेंडी उत्पादित होऊ शकते आणि वर्षभर कमी जास्त प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेता येते. विशेषतः उन्हाळ्यात गुणवत्तेचे आणि जास्तीचे उत्पादन मिळते. निर्यातीला चांगला वाव आणि देशांतर्गत स्थानिक मागणी खूप असल्याने वर्षभर भेंडीला भाव चांगला मिळतो. म्हणून भेंडीची लागवड करण्यावर भर द्यावा. चांगल्या व्यवस्थापनात एकरी 4-6 टन उत्पादन मिळतं. चुनखडीयुक्त जमिनी सोडून खोल, मध्यम खोल पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत भेंडीची लागवड करावी. 30x10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी अगर टोकण पद्धतीने भेंडीची लागवड सरीवर मध्य पोटात अगर सपाट वाफे पद्धतीने करावी. चांगली पूर्व मशागत करून घेतलेल्या जमिनीत उपलब्धतेनुसार एकरी 10 टन कुजलेलं शेणखत घालावं. भेंडीला 5 गुण्या सुपर फॉस्फेट, 3 पोती युरिया आणि 2 गुण्या म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. संपूर्ण सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि अर्धा युरिया लागणीच्या वेळी द्यावा आणि महिन्यात राहिलेला अर्धा युरिया द्यावा. जमीन ओलवून वापशावर पेरणी अगर टोकण करावी. भेंडीची लागवड जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी. परभणी क्रांती, पुसा सावणी, आरका, अनामिका आणि खासगी कंपनीच्या काही चांगल्या जाती आहेत. अनुभवानुसार जातींची निवड करावी. एकरी साधारणपणे टोकणीसाठी 4-5 किलो आणि पेरणीसाठी 5-6 किलो बी वापरावं. 2 ओळीतील अंतर फूटभर आणि 2 रोपातलं अंतर टिचभर राहील अशा बेताने एका ठिकाणी 1 बी टोकावं. अगर पाभरीने पेरणी केल्यास विरळणी योग्य पद्धतीने करावी. 15 दिवसात नवीन बी लावून नांगे भरून घ्यावेत. भेंडीला आवश्यकतेनुसार आणि हंगामनिहाय जमिनीच्या योग्य प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं. शिवाय कोळपणी अगर भर द्यावी. शेत तणविरहित ठेवावं. लागण केल्यानंतर जातनिहाय 1.5-2 महिन्यात भेंडी तोडणीसाठी तयार होते. पुढे 1.5-2 महिने भेंडीचे उत्पादन मिळत राहते. गुणवत्तेची आणि निकुडी भेंडी मिळण्यासाठी मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. या किडीमुळे भेंडीवर

0: विषाणू मोझॅक हा रोग येण्याचा धोका असतो. म्हणून किडीचं नियंत्रण वेळीच करावं. भेंडी फळाची काढणी भेंडी कोवळी लुसलुशीत असताना करावी. जून अथवा मोठ्या आकाराच्या भेंड्यांना गिराईक घेत नाहीत, म्हणून भेंडीची दिवसाआड तोडणी करावीच लागते. तोडणी केल्यानंतर निर्यात करायची असेल तर लांबी गोलाई आकार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन प्रतवारी करावी, योग्य प्रकारे पॅकिंग करावे आणि मग निर्यातीसाठी पाठवावी. भेंडीला अरब आणि इतर देशातून प्रचंड मागणी आहे. मात्र निर्यातीसाठी गुणवत्तेची सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भेंडी हवी असते. गडद हिरव्या रंगाची कोवळी लुसलुशीत एकसारख्या आकाराची 6 ते 7 सेंटीमीटर लांबीची भेंडी डागविरहित साठवणीसाठी योग्य आणि फळास कोणत्याही प्रकारची इजा न झालेली भेंडी निर्यातीसाठी योग्य असते. स्थानिक बाजारात सुद्धा प्रतवारी करून विक्रीसाठी पाठवावी. एकंदरीत भेंडी हे कमी दिवसात कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक आहे.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात भेंडी पिकाच्या लागवडीबद्दल माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निसंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: 2:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जी गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक निडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जी आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचं मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा

0: प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: आय व्ही एफ ची अवेअरनेस पण काही वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षांमध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, पीसीओडीचे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधून अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार. आय व्ही एफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आजपासून आपण धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांचं संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडे सह्याद्री संकल्प सोसायटीचे विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार.
2: सर्व श्रोतांना नमस्कार.
1: सुरुवातीला धनेश या पक्ष्याविषयी आम्हाला माहिती द्या.
2: धनेश हा पक्षी जगतातला एक अत्यंत देखणा असा पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या फेब्रुवारी मध्ये आपण याला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून हा पक्षी घोषित झालाय. धनेश पक्ष्याचा संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 प्रजाती मिळतात. त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश म्हणजे ग्रेट हॉर्नबिल तर ही सगळ्यात मोठी प्रजात आहे. त्यानंतर मलबारी धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश ज्याला म्हणतो आपण, ककणेर ज्याला म्हणतो, ही दुसरी प्रजात आहे. मलबारी राखी धनेश ही तिसरी प्रजात आहे. आणि भारतीय राखी धनेश ही सगळ्यात छोटी चौथी प्रजात आहे. तर या 4 प्रजातींपैकी जे मलबारी धनेश या नावाने जे ओळखले जाणारे पक्षी आहेत तर हे मलबार रिजन म्हणजे जो आपला जो सह्याद्रीचा भाग आहे तर ह्याच्यासाठी प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक आहेत. तो भाग सोडून दुसरीकडे कुठेही थोडक्यात मिळत नाही. ग्रेट हॉर्नबिल हा सुद्धा वेस्टर्न घाट्स आणि अरुणाचल प्रदेश किंवा तो जो भाग आहे त्या भागातच फक्त आपल्याला बघायला मिळतो. या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची जी विणीची पद्धत आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडाच्या ढोलीमध्ये यांची विणीचा हंगाम जो आहे तो जातो. आणि जेव्हा नर आणि मादी ही ढोली निश्चित करतात त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. मादी ढोलीच्या आत जाऊन तिची विष्ठा आणि वेगवेगळ्या फळांचा गर हे वापरून ती ढोलीचं दार जे आहे ते लिंपून घेते आणि फक्त एक छोटीशी फट त्याच्यामध्ये ठेवते जिथून नर तिला बाहेरनं वेगवेगळी फळं असतील किंवा जो काही आहार आहे त्यांचा तर तो भरवू शकतो. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या काळासाठी ती मादी त्या झाडाच्या ढोलीत बंदिवान असते. यानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येतं आणि त्या काळात मग थोडेसे हे पक्षी मांसाहाराकडेही वळतात. वेगवेगळ्या पक्षी असतील किंवा त्यांची अंडी असतील

0: किंवा साप वगैरे असे सरपटणारे प्राणी असतील तर हे सगळं यांच्या आहारात समावेश केला जातो.
1: या पक्ष्यांचं निसर्गातलं नेमकं महत्व काय सांगाल?
0: धनेशांना आपण सह्याद्रीच्या जंगलाचे निर्माते असं म्हणतो. त्यांना काही लोक हे सह्याद्रीचे शेतकरी अशी पण पदवी देतात आणि याचं मुख्य कारण त्यांचं बीज प्रसारणाची क्षमता. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं असतील ती हे धनेश पक्षी मोठ्या प्रमाणावर खातात आणि त्यांच्या विष्ठेतनं जेव्हा या बिया ठिकठिकाणी पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ती पण खूप वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या बिया त्यांच्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रसार दूरदूरवर होतो आणि आपल्याकडे आता आपण जी जंगलं बघतोय किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या देवराया बघतोय जिथे मोठी मोठी झाडं आहेत या सगळ्या जंगलाचे निर्माते हे धनेश पक्षीच आहेत. कारण त्यांच्या माध्यमातनं ज्या बिया लाखो बिया हजारो लाखो बिया ज्या दूरदूरवर पसरल्या आहेत त्याच्यामुळेच ही जंगलं निर्माण झालेली आहेत.
1: बरोबर. म्हणजे जंगल संवर्धनाचं मुख्य काम हे पक्षी करताना दिसतात का?
0: नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित केले जाईल. आम्ही सहक्षेपक

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात MVS निशा यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग बेगडे आणि मोहना बेहाक, त्यांना व्हायोलिन साथ कृष्णा नटराजन यांची तर मृदंगम संगत S हरिप्रसाद यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती। या कारवाईनंतर

प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगण गणातबोते या जयघोषानं तुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक, महापूजा, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहाचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपाराणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार

पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरु केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्रेनिवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉइंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्सव.

0: विवाह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न, आणि जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। 3:10 होत आहेत। आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। नमस्कार।

मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या OTT वरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांची रचना. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जीत या चित्रपटातलं.

तर ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांची रचना. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जोश या चित्रपटातलं.

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
0: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
0: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
0: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
0: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 106.6 MHz वरती
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास,
1: वर्तमान आणि
0: भविष्यातही

श्रोते हो, क्योंकि या चित्रपटातली समीर यांची रचना आपण ऐकलीत. स्वरसाज होता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. कार्यक्रमात यानंतर महालक्ष्मी अय्यर आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची रचना आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे कुछ ना कहो.

0: करता है बस क्या।
1: श्रोते हो, आमिर खान आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात गुलाम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं। याबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। यानंतर ठीक 5:30 युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हिम्मत दाखवायला ती तयार आहे आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना, अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचं वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: तर कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे. कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं हा पण एक तुझा प्रयोग आहे. बांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे. त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझा एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाहीये.
0: बर.
1: म्हणजे काम मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता पण तेवढीच आहे, अनिश्चितता पण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजन सारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचंय. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाहीये. पण तुम्हाला काम मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचंय की नाही हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाहीये, आत्ता तरी नाहीये. त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आता पूर्णपणे नाटक करायचं.
0: बर.
1: आता आपल्याला माहिती नाही, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा फेम्स वेब सिरीज करायची का, तर हो नक्की करायची. पण कारण तुम्ही एकदा सिरियल मध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहित नाही. तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते. माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत, पण माझ्याकडे असतं ते. माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्षांनी नाटक करेन.
0: बर.
1: आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टार मध्ये झाली घेऊन. आता मला हे नाही करायचंय. मग मी आलोरगांसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्या नंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करते.
0: बर बर बर.
1: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून, मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं, तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलं ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या आतून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकत आहे.
0: हा
1: तेव्हा मला हिमांशु स्मार्तांनी एक संहिता दिली.
0: बर.
1: ज्याचं नाव होतं स्टोअर रूमचं काय झालं.
0: हा
1: तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं, जो पुन्हा एक 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी, प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं, टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा
0: बर
1: तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही, किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं. कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक, तर ह्या सगळ्या अडचणी असतात. अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण गोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल, ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्वाचं आहे,
0: बर
1: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेल.
0: हे
1: सगळं कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही, हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं. आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचंय, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचंय, मांडायचंय, शेअर करायचंय, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही, आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉइंट्स आहेत असे सोलो करण्याचे. आणि यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
0: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कलाविषयी हे जाणून घेणं चालू होतं, आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बाय ग हे
1: कसं, बांधारीचे बाय ग हे अजून नवनव पिल्लू आहे तसं, मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये, किंवा त्याची जाहिरात पण केली नाही अजून, मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे बायगची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची, पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा, बांधारी खालची बांधारी वरची बांधारी असे काही भाग आहेत, आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची, तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकती. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला

0: सांगत होती की ती गाणी मला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. म्हणून बापरे ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली. मी 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आतापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या वाई म्हणाल्या नाही नाही नाही म्हणलं तुझीच गाणी पाहिजेत. करणार कसं? मग मी विचार केला ना ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात अजून काय म्हणजे. आणि इतकं अचानक कसं करणार ना, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हटलं की माझी एक कल्पना तुम्हाला पटते का बघा, मुळात मी गायिका नाहीये,
1: बर
0: मुळात मी नाटकवाली आहे,
1: बर
0: तर मी असं करते मी काहीतरी तुम्हाला 1 तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील.
1: बर
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय? आणि ओळख नाही पाळख नाही काही नाही, त्या पलीकडच्या 2 माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, आम्ही ओळखत नाही, आम्ही आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणा करवी मागून घेतलेला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही भक्कमपणे ओळखीची नाहीये. तर हे कसं म्हणजे, आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही. 1 महिन्याभराचा काळ होता तो की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संगीत आली आहे असं वाटायला नाही पाहिजे.
1: हा हा हा
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संगीतांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी त्या आजूबाजूला काहीतरी करतात आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं. आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे आहे
1: केलंय ओढून ताणून.
0: हा आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून.
1: बर
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले. सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगण मंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर, साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे. ते अख्खं भरलं होतं, इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी ते असं पटापट पूर्ण केलं होतं. त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो,
1: खरंच
0: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही, पण तो माहिती नाही तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरंच खरंच त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का?
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनी मध्येही आहे, तर ती मी ऐकू का? पण भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का?
1: हो
0: आपल्या बोलण्याचा, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी.
1: चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून दिग्दर्शनापासून पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती.
0: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आई बाबा.
1: हा हा
0: आई बाबांनी मला सोडून दिलं, म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी मला, खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावर मग आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण ही मुलीनं नाही विचारलं पाहिजे.
1: बर
0: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण ही नाही विचारलं पाहिजे हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो पण ती नाही विचारत. तर यात खरंच आई बाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायचं

0: त्याच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं सातवी आठवी नववीत वगैरे. तर अशा भागात असताना, राहत असताना सुद्धा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे,
1: खरंच
0: आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे, त्याने कधी फोन नाही पाहिला माझा.
1: बर,
0: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितले आणि चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे ते आणि ते वर्षानुवर्षांचं आहे, त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्या बरोबर उभी होती, ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक, त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार इतकी लोक आहेत, आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा. कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरु शिष्य परंपरेत नाही शिकू शकत, सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रात ना 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला, तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोर असतात सगळे, त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो, तर सगळे मित्रमैत्रिणी. तर हे आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
1: बर,
0: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला ह्या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, तो काढतो का, प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे, कसा कशाचं घेऊन बसणार आहे अंगावर.
1: मस्त.
0: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली ही सगळी ऊर्जा आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागत की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू, तयारीच ह्या सगळ्यांनी माझी करून घेतली.
1: वा, मंजिरी हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
0: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असं काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्ट, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाहीये, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला, त्यातला हा पहिलाच हे होता,
1: हा
0: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची, तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय, तुला शूट करायचं ते कर, हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बर,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जात,

0: किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती मग तिच्या खिडकी बरोबरच तिचं रिलेशन काय आहे. मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर मी मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून. छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी
1: पण साडी वगैरे
0: एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशीबरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं, माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळ्या तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत राहिले त्या त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले.
1: हा
0: आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळामध्ये जगून बघत होते त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बर,
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता, तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवा जुळव केली, ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: आतापर्यंतचं हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावंसं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचं आहे आणि करायचं आहे हे सगळं चालू आहे, अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट्स चालू आहे, स्वतःला एक्सप्लोअर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे, जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्या सोबत यायला तयार आहेत, तुझ्या सोबत काम करायला तयार आहेत, आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच, त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बर,
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचं आहे. बरं, हा मित्र माझा कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बर
0: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते, जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केर कचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझा त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता, तेव्हा ती वारी लीड करायचा, त्याने मला हे विचारलं आणि मला जर का अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते मी आपल्याकडे हे पण करायचं अरे हे मला कधीच करायचंय, तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि पटकन कोणालाही हो म्हणत नाही, आधीचं एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं, पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी ह्याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलते तुझ्याशी हे आत्ता आणि हे बघ, म्हणलं पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता,
1: पर
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकात नफा होणार आहे तोटा होणार आहे का ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आहे आपण कशाबद्दल बोलायचं आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला, अलीकडं चालू नाटकांमधली नाटकांमध्ये हल्ले होणं घुसखोरी करणं दंगा करणं हे प्रकार खूप झालेत, म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो, तो पर्याय आज लोक स्वीकारत नाही तो नाकारतात आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं अडचणीत आणायचं लोकांना आणि नाटकं बंद पाडायची विचार बंद पाडायचे असं एक पथक असतं ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला
1: बर
0: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा, म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत

0: म्हणजे काय? तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे? आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणी नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय? तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे, कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा, म्हणजे मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्याने वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तवनी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं, की आमची पहिली मीटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तवनीतनं हे सांगितलं आणि त्याने एक पुस्तकांचा ढीक दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: तू वाचलंस का ते?
0: हो, वाचलंच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, तर क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच
0: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल अगदी. ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत, नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते पूर्ण कीर्तवणीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावरती बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

देववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30

0: श्रोते हो, रमेश नाकवा आणि सहकारी यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण रमेश नाकवा आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण रमेश नाकवा आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:20 संस्कृत मधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: భారతీయ స్క్వాష్ క్రీడిక అనాహత సింహ ఐతిహ్యం విరిచి జూనియర్ స్క్వాష్ చాంపియన్షిప్ శృంఖలాయా మహిళా ఏకల్ నిర్ణాయక ద్వంద్వే స్వీయ స్థానం రక్షితవతి. అంతే క్రికెట్ క్రీడాయాం పురుష క్రికెట్ క్రీడా శృంఖలాయాం భారత్ జింబాబ్వే దేశయో మధ్య వింశతి ప్రతి వింశతి అంతరాష్ట్రీయ శృంఖలాయా ద్వితీయ స్పర్ధా అద్య హరారే నగరే ప్రచలతి. భారతేన జింబాబ్వే దేశస్య సమ్ముఖే వింశత్యధిక ద్విశత ధావనాంకానాం లక్ష్యం ఉపస్థాపితం ఇతి వార్తాః.
1: मध्यम लहरी 239 अंश 81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, तसंच याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या OTT माध्यमावरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सांगली विशेष.
2: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील कच्ची जैन भवन इथं हिरवळ फाउंडेशन यांच्या वतीनं बाग आणि निसर्ग विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती सांगतायत हिरवळ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष बीना जोशी.
3: यावर्षी दिनांक 11 आणि 12 जुलै रोजी कच्ची भवन येथे आम्ही भारतीय सण आणि पर्यावरण या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विषयावर पर्यावरण जनजागृतीपर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख कमला हर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी कमला हर्डीकर यांनी भारतीय संस्कृती सण आणि पर्यावरण यांचे अतूट नाते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी पद्धतीने उलगडून सांगितलं. वटपौर्णिमेतील वडाचं झाड हे केवळ पूजनीय वृक्ष नसून कुटुंबातील ऐक्य स्थैर्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे हे त्यांनी सुंदर उदाहरणासह स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळशीचे औषधी पर्यावरणीय आणि आध्यात्मिक महत्व त्यांनी विशद केले. तुळस आपल्या आरोग्यासाठी, घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि जैवविविधता जपण्यासाठी किती महत्वाची आहे हे त्यांनी सांगितले. गौरी गणपतीचा उत्सव आणि जलसंवर्धन यांचा परस्पर संबंधही त्यांनी प्रभावीपणे उलगडला. याचबरोबर नागपंचमीच्या निमित्तानं नागाची पूजा का केली जाते, सर्प हा निसर्गातील अन्नसाखळीचा आणि जैवविविधतेचा किती महत्वाचा घटक आहे, तसेच बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा साथीदार असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त केली जाते याविषयीही त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्ष, प्राणी, पक्षी, नद्या आणि निसर्गातील प्रत्येक घटकाचा आदर केला जातो असं त्या बोलल्या. आपले भारतीय सण म्हणजे निसर्ग पूजाच आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रत्येक सणातून पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे हे आम्ही या प्रदर्शनातून सादरीकरण केलेलं आहे. हर्डीकरांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना भारतीय संस्कृतीकडे आणि पर्यावरणाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली. या प्रदर्शनामध्ये चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत प्रमुख भारतीय सण पर्यावरणाशी जोडून अत्यंत आकर्षक आणि माहितीपूर्ण स्वरूपात मांडणी करण्यात आलेली होती. प्रत्येक सणामध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, वृक्ष, फुले, धान्य, त्यामागील वैज्ञानिक विचार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी चित्रे, माहिती फलक आणि प्रत्यक्ष वनस्पतींच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं पर्यावरणाचं महत्व, सणांचा आढावा या प्रदर्शनामध्ये होता. या प्रदर्शनाचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजे प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व झाडे, वेली आणि वनस्पती ही

0: हिरवळ ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या स्वतःच्या घरातून आणलेली होती. प्रत्येक सदस्याने प्रेमाने जोपासलेली झाडे प्रदर्शनात आणून सजवण्यात आली होती. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ वनस्पतींचं प्रदर्शन न राहता प्रत्येक सदस्याच्या पर्यावरणावरील प्रेमाचे आणि कृतिशीलतेचे जिवंत उदाहरण ठरले. प्रदर्शनामध्ये वॉटर प्लांट्स, इनडोर प्लांट्स, फर्नच्या प्रजाती, झेड प्लांट्स, विविध जाती तसेच टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित आकर्षक कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. कमी जागेतही सुंदर हरित विश्व निर्माण करण्यासाठी टेरारियम, डिश गार्डन, मिनी गार्डन अशा आधुनिक बागकामाच्या संकल्पनांची प्रत्यक्ष मांडणी करण्यात आली होती. या विभागाला विशेषतः तरुणाई, गृहिणी, बागकामाची आवड असलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाला परिसरातील शाळेतील अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक, पर्यावरण प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आणि आपले अभिप्राय नोंदवले. अनेकांनी पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचा, अधिकाधिक झाडे लावण्याचा, त्यांचे संवर्धन करण्याचा आणि पुढील पिढीमध्ये निसर्ग प्रेमाचे संस्कार रुजविण्याचा संकल्प व्यक्त केला. हेच या प्रदर्शनाचे खरे यश आहे असं मला वाटतं. या संपूर्ण उपक्रमाच्या यशामध्ये हिरवळ ग्रुपच्या अध्यक्षा सौसरिता शेटे, सचिव सौ ज्योती जोशी, सहसचिव मंजुषा दिवाण, खजिनदार श्रुती मालवणकर तसेच डॉक्टर शोभा काळे, नेहा कुलकर्णी, प्रज्ञा चिटणीस, किणिंगे मॅडम, गौरी केळकर, स्वाती करंदीकर, कठमाळे सर आणि मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले. हिरवळ ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने निस्वार्थ भावनेने, मनापासून, अत्यंत समर्पणाने मेहनत घेतल्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले. हिरवळ ग्रुपचा उद्देश केवळ प्रदर्शन भरवणे नाही तर भारतीय संस्कृती, पर्यावरण आणि विज्ञान यांचा सुंदर संगम समाजासमोर मांडणे हा आहे. सणांमध्ये दडलेलं पर्यावरण संवर्धनाचं तत्व यामध्ये समजून घेतलं पाहिजे तर पर्यावरणाचे रक्षण होईल, ही आपली जीवनशैली बनेल अशा अर्थाचा संदेश हिरवळ ग्रुपच्या वतीनं देण्यात आला. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून, आपल्या सणांपासून आणि आपल्या छोट्या छोट्या कृतींपासून केली पाहिजे. सण साजरे करूया पण निसर्ग जपत, झाडे लावूया, पर्यावरण वाचवूया, कारण निसर्गाचे रक्षण म्हणजे आपल्या भविष्याचे रक्षण. धन्यवाद.
1: श्रोत्यो, सांगलीतील ऋतुरंग हॉल इथं चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चित्र प्रदर्शनाविषयी अधिक माहिती सांगतायत कला शिक्षक सुधीर सोनार.
2: चित्र प्रदर्शन फ्लुइड आर्ट या चित्रशैलीतील चित्रांचे प्रदर्शन यासाठी ऋतुरंग हॉल येथे या ठिकाणी प्रदर्शन भरवलेले होते. संपूर्ण सांगलीमधील आणि परिसरातील कलारसिकांनी या चित्रकलेच्या प्रदर्शनाला भरभरून दाद दिली, माझ्या कलेचं कौतुक केलं. सर्वांना माझे पेंटिंग्स अतिशय आवडले. अनेकांनी आपल्या मनोगतामधून देखील त्या पद्धतीनं व्यक्त केलं. प्रथमतः या चित्रशैलीबद्दल थोडीशी मी माहिती सांगतो. फ्लुइड आर्ट ही एक आधुनिक अशा पद्धतीची चित्रशैली आहे. ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग ज्याला आपण म्हणतो त्याच पद्धतीची ही एक चित्रशैली आहे. या चित्रशैलीला ऍक्रेलिक पोरिंग असं देखील म्हटलं जातं. यामध्ये खरं तर वेगवेगळ्या रंगांचा मुक्त प्रवाह वेगवेगळ्या रंगांचा कॅनव्हास वरती केला जातो आणि त्या माध्यमातून वेगवेगळी सुंदर आणि अतिशय आकर्षक आणि व्हायब्रंट कलर मधील चित्रांची निर्मिती याद्वारे केली जाते. तर आमच्या या प्रदर्शनासाठी महत्वाचं म्हणजे जे आम्हाला प्रमुख पाहुणे मिळाले ते म्हणजे सन्माननीय प्रमोदजी चौगुले सर हे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. त्यांच्याच हस्तेच आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मित्र आणि मार्गदर्शक कला विश्व महाविद्यालय सांगली शांतिनिकेतन

0: परिसर, प्राचार्य सन्माननीय मधुकरजी कराळे सर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. पाहुण्यांनी आपल्या या मनोगतामध्ये प्रमोद चौगुले सरांनी सांगितलं, ही जी चित्रशैली आहे ही सांगली, कोल्हापूर, इवन आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत कुठं या चित्रशैलीतील चित्रांचं प्रदर्शन किंवा एक्झिबिशन कुठेही पाहण्यात आलेलं नाहीये आणि अतिशय वेगळ्या प्रकारची चित्र या ठिकाणी सोनार सरांनी रेखाटलेली आहेत आणि अतिशय रंगांची मुक्त उधळण जो इफेक्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे तो अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आहे. सोनार सरांनी या ठिकाणी काही चित्र आम्ही पाहत होतो त्या दरम्यान आम्हाला जाणवलं की काळ्या रंगावरचा त्यांनी जी रेखाटलेली चित्र आहेत त्यावरील रंगांचा प्रवाह आणि ते व्हायब्रंट कलर क्या सहजगत्या आणि सुंदररित्या त्यामध्ये चित्रनिर्मिती केलेली आहे. सन्माननीय मधुकर कराळे सर, प्राचार्य चित्रकला कला विश्व महाविद्यालय यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की सोनार सरांनी हे जे चित्रांचं प्रदर्शन केलेलं आहे हे अजूनपर्यंत कधीच आपल्या या भागामध्ये झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर ही जी चित्रशैली आहे फ्लूड आर्ट ही तशी पाश्चात्य पद्धती आहे आणि या पाश्चात्य चित्रशैलीचा भारतामध्ये तसा प्रयोग अजूनपर्यंत थोड्याच जणांनी तसा केलेला आहे. परंतु सोनार सरांनी जे काही चित्रांची निर्मिती केलेली आहे, रंगांची मांडणी आणि काही थीम्स वापरून या ठिकाणी जे चित्र रेखाडली आहेत ती अतिशय सुंदर आणि त्यांच्या रंगांचा जो मिश्रण त्यांनी केलेला आहे हे अतिशय सुंदरतेनं त्याच्यामध्ये प्रकटीकरण त्याद्वारे केलेलं आहे. 120 अधिक चित्रांचा हे प्रदर्शन राहिलं होतं. एकूणच सांगलीकरांनी या चित्र प्रदर्शनाला अतिशय उत्तम अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला, माझ्यासारख्या या नवख्या कलाकाराचं कौतुक केलं, त्याचबरोबर अनेकांनी आपल्या मनोगतामध्ये अतिशय उत्तमरित्या मनोगत व्यक्त केलं आणि अभिप्रायामध्ये देखील अनेक मित्रमंडळींनी अतिशय छान पद्धतीनं त्या चित्रांचं वर्णन देखील केलं आणि शुभेच्छा दिल्या.
1: रसिको, सांगलीतील ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद पटवर्धन यांना बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे यांच्या वतीनं या वर्षीचा रंगसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद पटवर्धन म्हणाले,
2: नमस्कार. गेली 35-40 वर्ष रंगभूमीवरती कार्यरत आहे. रंगभूमीच्या संबंधातल्या ज्या घटकांचा विचार प्राधान्याने केला जातो त्यापैकी लेखन वगळता इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत मी सातत्यानं काम करत आलेलो आहे. याच्यामध्ये दिग्दर्शन असेल, अभिनय असेल, नेपथ्य असेल, प्रकाशयोजन असेल, पार्श्वसंगीत असेल, रंगभूषा, वेशभूषा, अशा पद्धतीनं काम करत असताना संगीत रंगभूमीवरती सातत्यानं काम करण्याची संधी मला माझ्या सहकाऱ्यांच्यामुळे मिळाली. पहिल्यांदा मी मत्स्यगंधा हे नाटक दिग्दर्शित केलेलं होतं, ज्याला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आणि बृहन महाराष्ट्राच्या होणाऱ्या दिल्लीच्या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं होतं. मला दिग्दर्शनाचं पारितोषिकही त्यावेळेला मिळालेलं होतं. त्यानंतर संशय कल्लोळ केलं, ययाती आणि देवयानी केलं, मंदारमाला केलं, बावनखणी केलं, कट्यार काळजात घुसली हेही नाटक केलं आणि ययाती आणि देवयानी या नाटकाचा जो उल्लेख झाला, नाट्यपंढरी सांगलीमध्ये हौशी कलाकारांना घेऊन एखाद्या नाटकाचे 25 प्रयोग करणं ही एक मोठी माझ्या हातून गोष्ट घडली. अर्थात सर्व कलाकारांचे त्याला मोलाची साथ मिळालेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही प्रयोग केले, बेंगलोरपासून दिल्लीपासून ते पुणे, मुंबई आणि सांगली. 25वा जो प्रयोग केला रौप्य महोत्सवी प्रयोग म्हणून, त्यावेळेला त्या नाटकामध्ये माझं आणि आमच्या सर्व कलाकारांचं भाग्य की विदूषकाची भूमिका एक प्रवेश ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी सादर केलेली होती. अर्थात मी त्यांना तसा आग्रह केलेला होता. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ती भूमिका 25व्या प्रयोगामध्ये भावनाट्य मंदिर सांगली या ठिकाणी सादर केलेली होती. त्या कार्यक्रमाला ते मुद्दाम आवर्जून उपस्थितही होते. या सगळ्या प्रवासामध्ये विविध टप्प्यांवरती काही नवीन जबाबदाऱ्या आल्या, काही नवीन माणसं, नवीन कलाकार जोडले गेले ज्यांच्या सहकार्यानं हे सगळं मला करता आलं, ह्याचा मला अतिशय आनंद आहे. या सगळ्या प्रवासामध्ये काही पुरस्कारही मला मिळाले.

0: पुबा भावे स्मृती समिती मुंबईचा एक पुरस्कार नाट्यसेवा पुरस्कार हाही मला मिळालेला होता. त्याचबरोबरीनं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा एक पुरस्कार उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूनही मला मिळालेला होता. मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेचाही एक पुरस्कार मिळालेला होता. आणि नुकतंच पुण्यामध्ये सातत्यानं कार्यरत असणारी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ या संस्थेच्या वतीनं रंगसेवा पुरस्कार मला 15 जुलैला प्रदान केला गेला. ती संस्था संगीत रंगभूमीवरती सातत्यानं कार्य करते आहे. गेली 27-28 वर्ष ते विविध क्षेत्रात संबंधित असलेल्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत. ज्याच्यामध्ये लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, वादकांच्या मध्ये ऑर्गन वादक आहेत, तबला वादक आहे आणि रंगभूमीवरती गायक नट म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे किंवा नटी अशांनाही ते पुरस्कार देतात. जेणेकरून संगीत रंगभूमी ही सातत्यानं कार्यरत राहावी हा त्या पाठीमागे त्यांचा उद्देश आहे. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार मला जाहीर करण्यात आला, त्याचं पत्र आलं आणि पत्र आल्यानंतर आनंद होण्यापेक्षा क्षणभर असं वाटलं की आता आपल्यावरती जबाबदारी थोडीशी वाढलेली आहे. कारण या पुरस्काराचं नाव आहे रंगसेवा पुरस्कार. रंगसेवा पुरस्कार स्वीकारत असताना माझ्या मनामध्ये गेल्या 40 वर्षाचा पट डोळ्यासमोर पटकन सरकला आणि ज्या ज्या कलाकारांनी, सहकार्यांनी, मार्गदर्शक, हितचिंतक, रसिक प्रेक्षकांनी माझ्या कलाकृतींना दाद दिली, माझ्या बरोबरीनं काम केलं, त्या सर्वांच्या वतीने खरं तर मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे अशी भावना पुरस्कार स्वीकारताना मनामध्ये आली. हा पुरस्कार भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ 54 वेळा ज्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे असे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि राज्यसभेच्या पुण्याच्या खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला गेला याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे. यावेळी रंगमंचावरती पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, आनंद भाटे असेही कलाकार उपस्थित होते. खरं तर पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण क्षमतेनं बालगंधर्व रंगमंदिर भरलेलं मी परवा अनुभवलं. थोडंसं आश्चर्य वाटलं. खरं तर संगीत नाटकाच्या प्रयोगाला गर्दी होत नाही पण संगीत रंगभूमीवरती सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांचं जे या संस्थेकडून कौतुक केलं गेलं त्या कार्यक्रमाला बालगंधर्व सारखं नाट्यगृह पूर्ण क्षमतेने भरावं ह्याचं कौतुक वाटलं. अशाच पद्धतीची गर्दी जर रसिक प्रेक्षकांनी संगीत नाटक पाहण्यासाठी केली तर मला वाटतं संगीत रंगभूमी जास्त दिमागदारपणानं भविष्यामध्ये काम करत राहील. हा पुरस्कार मला देऊन या संस्थेने एक मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे अशी भावना या निमित्तानं मला व्यक्त करावीशी वाटते. धन्यवाद.
1: श्रोतो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंदीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोते हो, संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर म्हणजे संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये शेती यांत्रिकीकरणाचं महत्त्व आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अजय देशपांडे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 8:15 भावधारा, 8:30 इस सप्ताह संसद में, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट आणि रात्री 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, यामध्ये कलाकार आदिती बॅनर्जी यांचं गायन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल.

आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50. 6:00 हिंदीतून बातम्या, 6:05 प्रकाश किरण, वाचक स्वर चित्रा हंसनाळकर. 6:10 प्रभात वंदन, हा प्रातःकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये क्षारयुक्त चोपण आणि चोपण जमीन सुधारणा याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यामध्ये IVF याविषयी समजून घेऊया. गायनेकोलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. 6:50 परिसर, धनेश पक्षाचा अधिवास आणि संवर्धन याविषयी माहिती आपण ऐकाल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 GS च्या प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या घाता याचा भाग 9, लेखन आणि विवेचन गोविंद काळे. 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मराठीतून बातम्या, 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 विचित्र वीणा वादक गोपाल कृष्णन शर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष माहितीपूर्ण कार्यक्रम, 9:15 सप्रेम नमस्कार, 9:30 छोट्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अलका देव मारुलकर यांचं गायन राग सौराष्ट्र भैरव, 10:55 मन की बात.

भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि लगेचच त्याचा मराठी अनुवाद. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमची सायंकालीन सभा सुरू होईल 4:58. यामध्ये 5 मराठी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6 हिंदीतून बातम्या, 6:05 बालगीत, 6:30 सप्रेम नमस्कार, 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये गौरी लेले यांचं गुरु महिमा या विषयावर आधारित प्रवचन, 8:00 मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद, 8:30 मराठीतून बातम्या, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, तसंच 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन ऑफ रेडिओस्कॉपी हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, कलाकार विदुषी वर्षा अगरवाल यांचं संतुरवादन, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: काम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
0: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची।
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही।
3: श्रोतेहो, यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

0: आहे की किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
0: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
0: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रुधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज सीजेपीच्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली.

0: वो एफआईआर की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने के बाद कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। जो ऑर्गेनाइजर्स है और प्रोटेस्टर्स है उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है। कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशन व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम।
1: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे। त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे। गेल्या 20 जूनपासून काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं। गेल्या 4 वर्षांपासून राज्यात एमएचटी सीईटी परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली। 10वी आणि 12वीत 40-50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षेत मात्र 90%-जास्त पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। ऐकूया याविषयीचा वृत्तांत। महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली।
2: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल।
3: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीनं उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले।
1: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली। आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली। या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे। आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421 अंशता पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली। महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले।

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 60 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काँक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. एक निवेदन. जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता सांगली पोलीस दलतर्फे सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी 10:30 सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे होणारे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि वाहतूक सुरक्षा याविषयी बिरनाळे पब्लिक स्कूल संजयनगर सांगली इथं जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाईन फ्रॉड, फिशिंग, सायबर स्टॉकिंग, बुलिंग यासारख्या संवेदनशील गुन्ह्यांची व्याप्ती, अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात इत्यादी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार दोशी, सायबर पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीमती रुपाली बोबडे, डॉक्टर श्री चंद्रशेखर हळिंगळे हे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम सांगली पोलीस दलाच्या अधिकृत YouTube चॅनलवरूनही लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार असून कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीही ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. निवेदन संपलं.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका.

वनिता मंडळ श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रीडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनीलॅटरलिझम कडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या संबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस संसाधने, त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि या प्रक्रियेवर पडलेला जो तणाव आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि ह्याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि ह्याच्यातनं सरते शेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर

0: आणि याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे, पेनी योंग. आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूतीकरण करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
1: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
0: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात

0: पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
1: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
0: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षाबंदच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यामधून आपल्याला आता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये दोन ते तीन अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले. एक म्हणजे जे खलाशी आहेत, सी फेरर, सिव्हिल शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्गा संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. जागतिक व्यवस्था आताची कशी आहे तर आताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावा लागेल. श्री जयशंकर यांनी शब्दप्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होतोय. आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होते, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष. आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण दोन अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुसिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळी वेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे. त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण जगाचं लक्ष वेधून गेली, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण ग्रीन सिनर्जी म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे. आणि मला वाटतं की 2019 मधलं आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अमेरिका आणि इराण

0: या देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्रसंघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
1: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही, त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे, विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे, हा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेला आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो, किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल, आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे, आणि प्रत्येक देशांनी आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे. सेल्फ रिस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रिस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
0: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
1: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शन वर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये 3.8 ट्रिलियन डॉलरचं त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाच्या तेलाची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे. आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही आधी अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 पर्यंतच्या दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे. म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपला काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 लाख आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आरणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
0: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं

सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

मध्यम लहरी 239 अंश 81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या OTT वरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज शनिवार 25 जुलै 2026. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण शेती यांत्रिकीकरणाचं महत्त्व आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अजय देशपांडे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मंडळी, आजकाल आपण शेती करत असताना नेहमी म्हणत असतो की शेतीत मजुरांची संख्या कमी आहे आणि खरी गरज आहे ती यांत्रिक वापराची. जरी असं असलं तरी यांत्रिकीकरणाचा वापर करत असताना बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात आणि त्यातून मार्ग काढून आपण आपली शेती करत असतो. पण नेमकं शेतीतलं यांत्रिकीकरण म्हणजे काय आणि त्यासंदर्भातली एकंदरीत आपल्याला माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच दृष्टीतून आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे प्राध्यापक अजय देशपांडे यांना. तर आपण त्यांच्याकडून या संदर्भात सगळी माहिती जाणून घेणार आहोत. देशपांडे सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. शेतीचं यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय सांगता येईल आपल्याला?
2: भारतामधील शेती आपण जर बघितली तर प्रामुख्यानं मनुष्य शक्ती आणि पशुशक्तीवर अवलंबून आहे आणि या शक्तीच्या वापरावर चालणारी शेतकऱ्यांकडे जे उपलब्ध हत्यार आणि अवजार आहेत ती योग्य प्रकारे डिझाईन केलेली नसतात, त्यामुळं शेती कामासाठी हे हत्यार आणि अवजारं वापरताना जास्त कष्ट पडतात. त्यामुळं हे कष्ट कमी करणारी अवजारं व हत्यारं जर आपण ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर इलेक्ट्रिक मोटर वापरून शेती केली तर शेतकऱ्याचा वेळ वाचेल, पैसे वाचतील आणि कामाची कार्यक्षमता देखील वाढेल. त्याचबरोबर शेतीमध्ये जास्तीत जास्त कामं आपण यंत्राच्या सहाय्यानं करू शकतो, यालाच यांत्रिकीकरण असं म्हणतात.
1: जरी असं असलं तरी आता सध्या जर आपल्या देशाचा विचार केला कृषी क्षेत्रामधला तर बऱ्याच ठिकाणी ही यांत्रिकीकरणाची जी परिस्थिती आहे ही आपल्याला कशी सांगता येईल?
2: आता अलीकडच्या काळामध्ये आपण जर शेतीमध्ये वापरण्यात येणारे शक्तीचा विचार केला तर त्यामध्ये पशुशक्तीच्या वापराचे प्रमाण 19% खाली आलेलं आहे आणि पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर, कडबाकुट्टी यंत्र, मळणी यंत्र, कापणी यंत्र यांचा वापर जवळजवळ 81% वाढलेला आहे. यामधून आपल्याला असं यावरून लक्षात येतं की या 2 दशकांमध्ये शेतीतील यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागलेला आहे.
1: सर, जरी असं असलं म्हणजे शेतकरी जरी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत असला तरी पण नेमकी यांत्रिकीकरणाची आवश्यकता काय, म्हणजे गरज का भासली असावी?

0: भारताचं जर एकूण आपण भौगोलिक क्षेत्र बघितलं तर 329 दशलक्ष हेक्टर आहे, परंतु त्यापैकी 142 दशलक्ष हेक्टर हे निव्वळ लागवडीखाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी असणारी लोकसंख्येचा जर विचार केला तर ती लोकसंख्या 35 कोटी होती, त्यावरून आपण आता 125 कोटी पर्यंत वाढ झालेली आहे, म्हणजे 64 लोकसंख्या वाढलेली आहे. आणि त्यामुळे दरडोई शेतीचं जे प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि खाणारी जी मुखायती वाढलेली आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे वाढत जाणारी लोकसंख्या आणि वाढणारे शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे मजुरांचं स्थलांतर शहराकडं आणि उद्योगधंद्याकडे होत असल्यामुळं मजुरांचं प्रमाण शेतीसाठी आणि जमिनीचे तुकडेकरण वाढल्यामुळं हे कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे मजुरांची मागणी वाढतीये आणि प्रमाण उपलब्धतेचं कमी आहे, त्यामुळे कमी क्षेत्रात कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कष्टानं आणि कमी खर्च करून आपल्याला वाढीव उत्पादन काढणं ही आता गाळाची गरज होत आहे.
1: बरोबर आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की शेतीमध्ये यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे, मात्र जरी असं असलं तरी यांत्रिकीकरणासाठी आपण आपल्या शेतीमध्ये ज्यावेळी यंत्र वापरतो त्यावेळी जमिनीची पण आवश्यकता ही खूप महत्वाची आहे. जमीन जर शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात असतील तर ते यांत्रिक पद्धतीने जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने शेती करू शकतील. मग आता आपल्या देशाचा जर विचार करायचा झाला तर दर माणसी जमिनीचं प्रमाण आणि अपेक्षित असणारं जे उत्पादन आहे यामध्ये आपण तुलना कशी कराल? मग
0: आपण जर दर माणशी जमिनीची उपलब्धता विचारात घेतली तर पूर्वी आपल्याकडं 2.28 हेक्टर दर माणशी जमीन उपलब्ध होती.
1: बरोबर.
0: परंतु वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं ती 1.55 हेक्टर म्हणजे 1.5 हेक्टर पर्यंत आलेली आहे. म्हणजे आपल्याला जमिनीची उपलब्धता ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि जमीन आपली निवड लागवडीखालची ही पण कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला एकाच जमिनीवर अनेक पिकं घेणं, दोन सीझन मध्ये पीक घेणं, दुबार पीक घेणं ही आपली काळाची गरज बनत चाललेली आहे. त्यामुळे आपली जी पिकाची तीव्रता आहे ती आपल्याला आता 140% पर्यंत वाढलेली आहे, ती जास्तीत जास्त वाढवणं आवश्यक आहे. कारण आपण आता जर बघितलं स्वातंत्र्याच्या वेळी आपलं जे अन्नधान्य उत्पादन होतं ते 51 दशलक्ष टन होतं, ते सध्या मागच्या वर्षी 267 दशलक्ष टनापर्यंत वाढवलंय आपण. परंतु 2025 साली जी लोकसंख्या होणार आहे ती 140 कोटीच्या आसपास जाणार आहे, त्यावेळेला आपल्याला 360 दशलक्ष टन एवढं अन्नधान्य उत्पादन करणं अपेक्षित आहे. त्यामुळं यांत्रिकीकरण हा त्यावरचा एक पर्याय आहे.
1: बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या अन्नधान्याची गरज भागवणं हे सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे, मात्र त्या मनाने शेतकऱ्यांचे असलेलं क्षेत्र हे कमी होत जात आहे आणि मजुरांची संख्याही घटते, त्या दृष्टीतून आपल्याला यांत्रिकीकरणाची खरी गरज आहे. पण शेतीमध्ये याशिवाय आणखीन काही यांत्रिकीकरण वाढण्याची कारणं आपल्याला सांगता येतील का?
0: आता आपण ग्रामीण भागातल्या मजुरांना जर काम देतो शेतीमध्ये ते इतकं कष्टाचं काम असतं, उन्हाच्या तडाख्यामध्ये काम करणं आणि त्या कामासाठी मिळणारा जो मोबदला आहे तो एकदम कमी मिळतो आणि त्यामुळं या मजुरांचं शहर आणि उद्योगधंद्याकडे स्थलांतर होत आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये मजुरांचा तुटवडा भासत आहे. हे सगळ्यात मुख्य कारण आहे की यांत्रिकीकरण वाढण्यासाठी. आणि त्याचबरोबर मानवी आणि पशुशक्तीचा खर्च आणि यांत्रिकीकरणाचा खर्च जर ह्याची तुलना केली तर आपल्या लक्षात येतं की दोन पिकं घ्यायची असतील तर त्या पहिलं पीक निघून गेल्यानंतर दुसरं पीक घेण्याच्या मध्ये जो कालावधी शिल्लक आहे त्या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला कार्यक्षम आणि परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी जर मशागत करायची असेल तर ती केवळ आपण यांत्रिकीकरणाने करू शकतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 पट आपला खर्च वाचू शकतो. त्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण न कळत वाढत चाललेलं आहे.
1: बरोबर. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ग्रामीण भागात ज्या मजुरांना मिळणारे मजुरीचे दर आहेत हे कुठेतरी त्यांना कमी पडतायत आणि त्यामुळे ते स्थलांतर करतायत आणि परिणामी आपल्याला मजुरांची संख्या तिथं कमी होते आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढतोय. त्याचप्रमाणे पशुशक्तीचा जर आपण विचार केला तर पशुचं प्रमाण देखील आता हल्ली शेती व्यवसायामध्ये कमी होत चाललेलं आहे आणि ही देखील गोष्ट आपल्याला मजुरांच्या दृष्टीतून विचार केला तर खूपच गरजेची आहे आणि त्यामुळे यांत्रिकीकरण वाढत आहे. मला आता असं सांगा सर की दर हेक्टरी आपण जर विचार केला तर किती अशी कृषी शक्ती आपल्याकडे उपलब्ध आहे असं सांगता येईल?
0: 1965 सालचा आपल्याकडे एक संदर्भ आहे की ज्यावरून आपल्याला कळतं की प्रति हेक्टरी 0.32 किलोवॅट इतकी कृषी शक्ती फक्त उपलब्ध होती. परंतु 2005 साली जो सर्वे झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपण 1.46 किलोवॅट जवळजवळ 1.5 किलोवॅट प्रति हेक्टरी इतकी आपण शक्ती उपलब्ध करू शकलेलो आहे, परंतु ती आपल्याला 2

0: पर्यंत तरी कमीत कमी आंतरराष्ट्रीय नियम किंवा निकषाप्रमाणे नेणं आवश्यक आहे.
1: बरोबर. जरी आता असं असलं सर, तरी शेतीमध्ये आपण कोणती कोणती कामं असे जे आपण यंत्राद्वारे करू शकतो किंवा आपल्याला करता येतील?
0: आता आपण नेहमीची जी पूर्व मशागत किंवा दुय्यम मशागत, कापणी आणि माल वाहतूक ही चलित कामं आपण शेतीच्या अंतर्गतकरणाने करू शकतो. आणि काही स्थिर कामं आहेत की ज्यामध्ये वैरण कापणे, पशुखाद्य बनवणे, मळणी उपडणे आणि पाणी उपसा यासारख्या कामांचा समावेश होतो. परंतु बरेच जण शेतीचं यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टरचा वापर एवढंच त्याला फक्त मर्यादित स्वरूप देतात किंवा विचार करतात. परंतु शेतीमधील सर्व कामं आणि मशागत करण्यासाठी नुसता ट्रॅक्टर नव्हे तर पॉवर टिलर, विद्युत मोटर, कापणी यंत्र, मळणी यंत्र यासारख्या साधनं आणि आपण अवजारं आणि यंत्र वापरली तर त्याला आपण यांत्रिकीकरण असं म्हणू शकतो. त्यामुळे आपण अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा उपयोग करून या कामातलं कौशल्य वाढवणं असा त्याचा अर्थ आहे.
1: बरोबर. म्हणजे एकंदरीत आपल्याला शेतीतले जे वेगवेगळे कामं आहेत, पूर्व मशागत असतील, मशागतीची इतर कामं किंवा कापणी मळणी, आणि आता तुम्ही जसं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण पॉवर टिलर किंवा इतर जे यंत्र आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो. मात्र ह्या शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये जर विचार करायचा झाला तर कौशल्य हे खूप महत्वाचं आहे. तर कौशल्याप्रमाणे या यांत्रिकीकरणाचं आणखीन काय महत्व आपल्याला सांगता येईल का?
0: आता सध्या जागतिकीकरण सगळीकडे चालू आहे आणि भारताचं शेती क्षेत्र इतर देशांना त्यांचा माल येथे खपवण्यासाठी मोठी बाजारपेठ म्हणून त्याकडे बघितलं जात आहे. त्यामुळे येथे उत्पादित केलेला जाणारा जो शेतमाल आहे आणि परदेशातून आयात केलेला शेतमाल आहे त्यांच्या उत्पादन मूल्याची जर तुलना केली तर ती आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे उत्पादन खर्च हा भरपूर आहे आणि परदेशात न येणारा माल आपल्यापेक्षा बऱ्याच वेळा स्वस्त मिळतो आणि चांगल्या प्रतीचा मिळतो. त्यामुळे उत्पादन खर्च करणं ही एक काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्याला परवडेल आणि विक्रीतनं जास्त त्याच्यातला नफा मिळेल यासाठी आपल्याला एकच पर्याय म्हणून शेती यांत्रिकीकरणाचा विचार आवश्यक ठरतो. आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे सुशिक्षित तरुण किंवा इतर पदवीधर किंवा कृषी पदवीधर, 10वी आणि 12वी मधून शाळा सोडलेले अनेक तरुण आहेत की जे कमी कष्टाच्या नोकरीकडे आकृष्ट होताना दिसतात आणि शेतीमध्ये ते शक्यतो येत नाहीत. आणि शेतीमध्ये काय होतं की एकदम कष्टाची कामं म्हणजे नांगरणं आहे, पाणी देणं आहे, शेण काढणं आहे, जनावरांची धार काढणं, वैरण कापणं अशी कामं शिक्षण झाल्यामुळं करायला त्यांना कमीपणा वाटतो. त्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये जर मशागतीची सर्व कामं आपण कमी कष्टात, कमी वेळात, कार्यक्षमतेने, परिणामकारक आणि कमी खर्चामध्ये जर करू शकलो तर त्यासाठी यांत्रिकीकरण गरज आहे. आणि असं यांत्रिकीकरण करताना त्यामधून काही तरुण उद्योजक देखील आपण निर्माण करू शकतो.
1: म्हणजे एकंदरीत यांत्रिकीकरणाचा प्रत्येक शेतकऱ्यानं सखोलतेने अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून आपला विकास साधला पाहिजे. आता ह्या यांत्रिकीकरणामुळे आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतील?
0: यांत्रिकीकरणामुळं आपली जी कामं आहेत मशागतीची ती सगळ्यात महत्वाचा फायदा असेल तर ती वेळेवर कामं आपण करू शकतो. ती परिणामकारक होतात. म्हणजे एक बैल जोडी जर आपण विचारात घेतली तर एक हॉर्स पॉवर आपण शक्ती त्याच्यामध्ये शेतीमध्ये देत असतो. परंतु त्याच तुलनेत आपण जर 25 किंवा 40 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर जर त्यामध्ये वापरला तर ती त्याची परिणामकारकता 25 पट ते 40 पट वाढवू शकतो. त्यानंतर शेतीकामात आपल्याकडे काबाड कष्ट फार करावे लागतात. कापणीपूर्व आणि कापणीनंतर होणारं पिकाचं नुकसान असतं बरंच, तर हे आपण कमी करू शकतो. शेती उत्पादनाची प्रत आपल्याला चांगली वाढवता येते, उत्पादन खर्चात बचत होते. त्यामुळे शेतीतील टाकाऊ सामग्री आणि हाताळणी आहे किंवा उपयोग आहे त्याचा तंत्रज्ञानाचा विकास आणि तत्सम बाबींचा देखील आपण अभ्यास करू शकतो की आपल्याला फायदे मिळतात.
1: पण सर आता सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. आपण प्रत्येकाशी स्पर्धा करायचं बघत असतो. मग आपल्या आजूबाजूचे देश असतील किंवा आपले शेतकरी एकमेकांशी स्पर्धा करतात की तू आज हे यंत्र वापरलंस तर मी ते यंत्र वापरून माझ्या शेतीचा विकास करेन. मग आता जर भारतातल्या शेतीची यंत्र आणि जर पाश्चिमात्य देशातले जर शेतीची यंत्र आपण बघितली तर मग त्यामध्ये आपल्याला नेमका काय फरक त्यामध्ये जाणवतो?
0: आता शेतीची यांत्रिकीकरण ही एक गरजेवर आधारित मंद गतीने होणारी क्रिया आहे. त्यामुळे निर्माण होणारे बदल आहेत ते त्याचे परिणाम आपल्याला लगेच जाणवत नाहीत. थोडासा कालावधी त्यासाठी जावा लागतो. म्हणजे 10-11 वर्षाने आपण त्याचा अभ्यास करून काहीतरी मत मांडू शकतो. आपल्या देशात यांत्रिकीकरणाची दिशा ही नेहमी काय उपलब्ध मनुष्यबळ, पशुबळ, यंत्र, अवजार आणि

0: साधनं यांचं व्यावहारिक मिश्रण करण्याकडं झालेले आहे. परंतु पाश्चात्य देशामध्ये शेतीचं यांत्रिकीकरणाचा मूळ हेतू जो आहे तो शेतीवर अवलंबून असणारा मनुष्यबळ शेतीमधून काढून औद्योगिक क्षेत्रात गुंतवणं असं आहे. तर हा त्याच्यामधला मुख्य मूलभूत फरक आहे.
1: म्हणजे आपला दृष्टिकोन बघण्याचा त्याकडे कसा आहे हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आता यांत्रिकीकरणासाठी जी उपलब्ध शक्ती आहे ती नेमकी आपल्याला त्याची किती आवश्यकता असू शकते.
0: आता आपण जर यांत्रिकीकरणासाठी सध्या दर हेक्टरी 1.45 किलोवॅट ऊर्जा किंवा शक्ती उपलब्ध झालेली आहे. 51 साली ट्रॅक्टरची जर संख्या बघितली तर फक्त आपल्या देशामध्ये 8,000 ट्रॅक्टर होते. परंतु 2011 साली जर आपण आढावा घेतला तर देशामध्ये 43,00,000 ट्रॅक्टर एवढी त्यांची संख्या झालेली आहे. आणि आपल्याला जर 2020 सालापर्यंत कृषी उत्पादकता वाढवायची आहे प्रति हेक्टरी तर 2 किलोवॅट पर्यंत आपण ही शक्ती त्या शेतीला दिली पाहिजे. ही आपली आवश्यकता आहे.
1: ह्या जर यांत्रिकीकरणाचा आपण विचार करायचा झाला तर सध्या जे आपल्याला उपलब्ध जी संख्या आहे एकंदरीत प्रति हेक्टरी आपण 2 किलोवॅट पर्यंत वाढवणार असं आपण म्हणतोय. पण यांत्रिकीकरणानं मग जर विचार करायचा झाला तर भविष्यात असा किती वाव आहे त्याला.
0: आता देशातील नियोजन तज्ञ जे आहेत त्यांच्या मते जर अधिक उत्पादन वाढ आणि आर्थिक फायदा ह्याचा जर विचार केला आणि रोजगार उपलब्ध करून देणे हे एक शेतीमध्ये क्षेत्रामध्ये मोठं आपल्याला उद्दिष्ट गाठण्यासाठी वार्षिक विकास दर आपल्याला 4% वाढवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. त्यामुळं आपल्याला ये ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि असे त्याच्यावर असणारे उपलब्ध साधनं जे आहेत आणि त्याला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत यांचा उद्योग हा 10 पट जवळजवळ मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्यामुळे ह्याला भविष्यात भरपूर वाव आहे.
1: म्हणजे एकंदरीतच औद्योगिकरणाबरोबर शेतीचा कुठेतरी सहभाग त्यामध्ये वाढणार आहे आणि त्यातून शेतकऱ्याला आपली प्रगती साधता येणार आहे. आता हे यांत्रिकीकरणाचं जे भवितव्य आता तुम्ही सांगत होता की भविष्यात आपल्याला त्यामध्ये भरपूर वाव आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये काम करू शकतो. मात्र हे यांत्रिकीकरणाचं नेमकं भवितव्य जे आहे हे कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे.
0: यांत्रिकीकरणाचा वेग आता बेकारी वाढलेल्या भीतीमुळे ठरणार नाही. कच्च्या मालाची उपलब्धता उपसाधनं ट्रॅक्टर उद्योगाची क्षमता शेतकऱ्यांचं उत्पन्न यंत्रसामुग्री खरेदी क्षमता पिकांच्या हंगामाचं यश या गोष्टी या यांत्रिकीकरणाचा वेग आता ठरवणार आहेत. सध्या शासनाने नियोजनकर्त्यांनी शेती यांत्रिकरणाची निकट जाणली आहे आणि त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत शेती यांत्रिकीकरणाच्या अनेक योजना सुरू करून त्यासाठी अनुदान देखील देण्यात येत आहे. तसेच नाबार्ड सारख्या बँकेकडून अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी 1,000 कोटी रुपये कर्जाची आणि इतर बँकांमार्फत जवळजवळ 8,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याची तरतूद या वर्षीच्या अंदाजपत्रकात आपण केलेली पाहिली आहे.
1: म्हणजे एकंदरीत शासन सुद्धा आपल्याला यांत्रिकीकरणासाठी हातभार लावताना दिसून येत आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जरी आपल्याकडे पैसा नसला तरी शासनामार्फत मदत घेऊन ते आपलं काम त्यातून साध्य करू शकतील. आता भविष्याचा विचार केला तर दर हेक्टरी साधारण जी आपल्याला मिळणारी ऊर्जा आहे ही 2 किलोवॅट पर्यंत जर वाढवायची आपण ठरवली तर त्यासाठी अशा आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील.
0: जर आपल्याला दर हेक्टरी 2 किलोवॅट म्हणजे 3 हॉर्स पॉवर एवढी ऊर्जा उपलब्ध करून द्यायची असेल तर ट्रॅक्टर कृषी अवजार यंत्रसामुग्रीचे सुट्टे भाग विद्युत मोटार इंधन वंगणाची गरज आजच्या उपलब्धतेच्या 10 पट वाढवावी लागेल. कृषी क्षेत्रात जर यांत्रिकी आणि विद्युत ऊर्जा वाढली तर त्यामुळे असंख्य उद्योग प्रभावित होऊन त्यांचा विकास होईल आणि त्यांना संजीवनी मिळेल. यामध्ये प्रामुख्याने पोलाद टायर ट्यूब डिझेल वंगण आणि विद्युत उपकरणांशी संबंधित उद्योगांचा समावेश होतो. त्यासाठी भूमी उपयोगिता आणि सूक्ष्म स्तरावर जल व्यवस्थापन कृषी शक्तीच्या उपलब्धतेत वाढ पुरेसा पत पुरवठा शेतीतील निव्वळ उत्पन्नात वाढ करण्यासाठी यांत्रिकीकरण कृषी अवजाराची गुणवत्ता वाढवणे आणि शेतकरी प्रशिक्षण यासारख्या उपाययोजना आखाव्या लागतील.
1: म्हणजे एकंदरीतच आपल्याला जर भविष्यात अशा प्रकारचं जर काही करायचं झालं तर त्या दृष्टीतून आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. मला आता सर असं सांगा की शेतीमध्ये जे प्रभावशाली यांत्रिकीकरण आपण म्हणतो तर त्यामध्ये बऱ्याच आपल्याला अडचणी येतात. मग त्यातून आपण असं म्हणू शकतो की आपल्याला या यांत्रिकीकरणाच्या मर्यादा आहेत असं म्हणता येतं. मग या नेमक्या मर्यादा आपल्याला सांगता येतील का.
0: शेतीमध्ये जर प्रभावशाली यांत्रिकीकरण करायचं झालं तर त्यामध्ये बरेच अडथळे सध्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यामध्ये जर आपण विचार

0: केला तर निरनिराळी भौगोलिक परिस्थिती आहे, हवामानातले बदल आहेत, जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत, या महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर दिवसेंदिवस कमी होत जाणारे दर, मानसिक क्षेत्र, शेतीमधून मिळणारे तुटपुंजे निव्वळ उत्पन्न, अवजारे आणि यंत्रे खरेदीवर आवश्यक भांडवलाचा अभाव, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांचे तांत्रिक ज्ञानाबद्दलचे अज्ञान, शेतीमधील रस्त्यांचा अभाव, यंत्रसामुग्री आणि अवजारे बाबत विश्वासार्हता आणि विक्री पश्चात सेवेचा अभाव, इंधन आणि विद्युत ऊर्जेची अपुरी उपलब्धता, ट्रॅक्टर आणि अवजारांचा वर्षाकाठी मर्यादित वापर, म्हणजे जो 1000 तास दरवर्षी वापरला पाहिजे तो आपण फक्त 300 ते 600 तासच त्याचा वापर करतो. त्याचबरोबर यांत्रिकीकरणाबाबत सुनिश्चित धोरणाचा अभाव आणि यंत्र खरेदीसाठी पत पुरवठ्यास असणाऱ्या मर्यादा या काही प्रमुख अडचणी आहेत.
1: मग या सगळ्या अडचणींवर जर आपण मात करायची ठरवली तर आपल्याला काय करता येईल?
0: आता या अडचणींचा जर विचार केला तर त्यामधल्या काही अडचणी ह्या शासन स्तरावर आपण बदलू शकतो की ज्यामध्ये नियोजन आणि धोरणातून आपण काही बदल करू शकतो. तसेच आपण शेतात रस्ते तयार करणे, विद्युत ऊर्जा उपलब्धता आणि इंधन पुरवठा, पत पुरवठा उपलब्धता आणि ते वितरणाची सुलभता, शेती तंत्रज्ञानाबद्दल कृषी विभाग आणि विद्यापीठांमधून प्रशिक्षण आयोजित करून आपण यावर मात करता येईल. त्याचबरोबर भाडेतत्वावर जर यंत्र आणि अवजारे उपलब्ध केली तर त्यामध्ये उद्योजक देखील तयार होऊ शकतात. जे काही पदवीधर किंवा कृषी पदवीधर आहेत ते शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे एक सेंटर तयार करू शकतात प्रत्येक गावोगावी, की ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः यंत्र आणि अवजार खरेदी करणं शक्य नाही तर ते भाडे तत्वावर देऊ शकतात. त्यामुळे ते उद्योजक तयार होतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वतः कुठलंही यंत्र किंवा अवजार न खरेदी करता स्वस्त दरात यंत्र सामग्री उपलब्ध होईल आणि पत पुरवठा करणाऱ्या बँकांना देखील एक विश्वास तयार होईल की आपण आपली कर्ज वसुली वेळेत करू शकतो. त्यामुळे सर्व स्तरावर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी आपण साखर कारखान्यासारख्या काही संस्था आहेत त्यांना देखील यामध्ये जर एक विश्वस्त म्हणून किंवा एक त्याला आपण सपोर्ट देणारी संस्था म्हणून जर त्यांचा विचार केला तर ते या सर्व स्तरावरच्या लोकांना एकत्र बांधून ठेवू शकतात आणि त्यांच्या नियोजन करून सगळ्यांनाच फायदा त्याच्यातून निर्माण होऊ शकतो.
1: सर, मगाशी आपण चर्चा करताना म्हणालात की शासन या सगळ्या गोष्टींना चांगल्या प्रमाणात पाठिंबा देत आहे सध्या यांत्रिकीकरणासाठी, तर शासनाच्या अशा काही योजना आपल्याला सांगता येतील की ज्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त यंत्र खरेदीसाठी वाव मिळू शकेल?
0: शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत शेती यांत्रिकीकरणाच्या. त्यामध्ये जर अत्यल्पभूधारक असेल तर त्यांना वेगवेगळे अवजार बरेच वेळाला मोफत दिली जातात. त्या मध्यम जे काही जे आर्थिक परिस्थितीचे जे लोक आहेत त्यांना बरेच 40 ते 50% अनुदान ट्रॅक्टर ऑपरेटेड किंवा बैलजोडीनं चालणारी जी अवजार आहेत त्यामध्ये वेगवेगळे अवजार दिली जातात. त्याचबरोबर काही तात्कालिक स्कीम असतात योजना की ज्यामध्ये सरसकट एक प्रत्येक गावातले ठराविक लोकांना शेतकऱ्यांना ते अनुदान देण्याची प्रक्रिया ही पार पाडली जाते.
1: म्हणजे गटसमूहांना देखील अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं.
0: होय,
1: म्हणजे एकंदरीतच सरकार जसं आपल्याला सहाय्य करतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सुद्धा काळाची गरज ओळखून त्या दृष्टीतून त्यांनी पावलं उचलायला पाहिजेत आणि आज शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. देशपांडे सर, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच शेतीचं जे काही यांत्रिकीकरण आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा त्या यांत्रिकीकरणाचे फायदे आणि एकंदरीतच शेतकऱ्यांच्या वापरासाठी ते यांत्रिकीकरण कसं महत्वाचं आहे याबद्दल अगदी सखोलपणाने चर्चा केलीत, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: श्रोतहो, शेती यांत्रिकीकरणाचं महत्व आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अजय देशपांडे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40, प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा. श्रोतहो, यानंतर किशोरी अमोणकर यांच्या स्वरात हा अभंग ऐकूया.

श्रोतेहो किशोरी अमोणकर यांच्या स्वरात गायलेला अभंग आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

श्रोते हो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. रात्रीचे 8 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने. यामध्ये आज आपण अनघा डोम

0: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CGP च्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स है और प्रोटेस्टर्स है उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीतून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपर फुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 मध्ये छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपर फुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल.

0: अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या न्यूज ऑन AIR वेबसाईट न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर होईल. याशिवाय AIR न्यूज DD न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार संरक्षण नवीकरणीय ऊर्जा डिजिटल तंत्रज्ञान शिक्षण संशोधन वैद्यकीय सुविधा विज्ञान आणि तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTRनं अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काँक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद

0: साधणार. गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या OTT वरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8:16 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया अभिषेक तेलंग यांच्या स्वरातलं गीत.

श्रोते हो, अभिषेक पटवर्धन यांनी गायलेल्या गीताबरोबर आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 इस सप्ताह संसद में, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका, तसंच रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला इस सप्ताह संसद में.